भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास दहावा नरदेह स्तवन। हा नरदेह खरोखरच धन्य आहे। ज्या ज्या प्रकारचा परमार्थ करावा तो तो नरदेहामुळे सिद्धीस जातो ही याची अपूर्वता आहे। या नरदेहाच्या प्राप्तीमुळे एकजण भक्ती करू लागला, एकजण विरक्त झाला, त्याने डोंगरदऱ्यामध्ये वास्तव्य केले। काही जण तीर्थाटन करतात, काही पौरश्चरण करतात, काही नामस्मरण करतात, अशा विविध प्रकारे परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करतात। काही तप करतात, काही योगाभ्यास करतात, काही अभ्यास करून वेदशास्त्रामध्ये व्युत्पन्न होतात, कोणी हठयोग करतात, देहालांना क्लेश देतात, तर काही भाव बाळगून देवाला शरण जातात। एक महानुभाव म्हणून विख्यात आहेत, एक भक्त म्हणून ख्यातनाम आहेत, एक सिद्ध आहेत, एक सिद्ध तर गगनामध्ये देखील विहार करतात, एक तेजामध्ये तेज मिसळून तेज झाले, एक पाण्यामध्ये विरघळून गेले, एक जण वायूमध्ये अदृश्य झाले, एक अनेक रूपे धारण करतात, एक पाहता क्षण निघून जातात, काही बसल्या जागी असूनही भ्रमण करतात, काही विविध स्थाने समुद्र पार करतात, एक शिंस्र स्वापदावर बसतात, एक अचेतन भिंती वगैरे चालवतात, काही आपल्या तपोवलाने प्रेतातही प्राण आणतात, काही तेजाला देखील फिके पाडतात, काही पाणी आटवतात, काही जगातील वायू देखील थांबवतात। असे नाना सिद्धी प्राप्त झालेले हटनिग्रही लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत। एक मनातील ओळखणारे, एक बोलले ते खरे करणारे, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, असे सर्व प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झालेले आहेत। एक नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले, ज्यांनी परलोकी गाऊन निजस्वार्थ साधला, तर एक योगी गुप्त मार्गाने ब्रह्मभवनापर्यंत पोहोचले। एक वैकुंठास गेले, एक सत्यी लोकी राहिले, एक कैलास पर्वतावर शिवरूप होऊन बसले, एक इंद्रलोकी जाऊन इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक नक्षत्र मंडळात जाऊन स्थिर झाले, तर एक क्षीरसागरामध्ये विलीन झाले। सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्ती आपल्या स्वेच्छेने त्याने प्राप्त केल्या। असे सिद्ध साधुसंत अनेक झाले असून त्यांनी स्वहित साधले आहे। नरदेह हा असा विख्यात असून त्याचे वर्णन काय करावे। या नरदेहाच्या आधाराने नाना साधनांची द्वारे उघडतात आणि मुख्य म्हणजे सारासार विचार करून अनेक जण मुक्त झाले आहेत। या नरदेहाच्यामुळे अनेक उत्तम स्थानी पोहोचले असून अहंकार सोडून स्वानंद सुख मिळवते झाले आहेत। नरदेह प्राप्त होऊन ऊर्ध्वगती मिळाल्याने संशय समूळ नष्ट झाला आहे। पशुदेहाला गती नाही असे सर्वत्र बोललं जातं। नरदेहीच परलोकाची प्राप्ती होऊ शकते। संत, ऋषीमुनी, साधू, समाधानी भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञाने, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षडदर्शनी, तापसी वगैरे सर्व नरदेहामुळेच झाले आहेत। म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे, नाना देहांमध्ये वरिष्ठ आहे। त्याच्यामुळे यमयातनेचे संकट नष्ट होते। नरदेह हा स्वाधीन असतो, तो सहसा पराधीन नसतो। परंतु परोपकार करून नरदेह झिजवावा आणि कीर्ती संपादन करावी। घोडे, बैल, गाई, म्हशी, नाना पशु, दासी यांच्यावरील प्रेम नाहीसे झाल्यावर त्यांना कोणी विचारणार नाही। नरदेहाचे तसे नाही, इच्छा असो किंवा नसो त्यांना बंधन घालता येत नाही। नरदेह पांगळा असेल तर उपयोग होत नाही, किंवा थोटा असेल तर परोपकार करता येत नाही। नरदेह अंध असेल तर तो वाया गेला, किंवा बहिरा असेल तर निरूपण ऐकता येणार नाही। नरदेह मुका असेल तर बोलता येणार नाही। अशक्त, रोगी असला तर त्याचा काही उपयोग होणार नाही। नरदेह मूर्ख असला किंवा त्याला फेफरे संबंधाने ग्रासले तरी तो निरर्थक जाणावा। असे काही नसेल तर चांगला नरदेह असलेल्याने परमार्थ मार्ग लगेच अवलंबावा असा सल्ला समर्थ रामदास आपल्याला देत आहेत। आणि हा भागही इथे समाप्त झाला असून याच दशकातील पुढचं जे अर्धा भाग राहिलेला आहे तो पुढच्या भागात आपण ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताशी आपलं नातं जोडावं. भगवंताचं नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरं नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणं, मुखानं भगवंताचं नामस्मरण करणं, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणं हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्र ऐकायचं कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे, भगवंताशी आपलं नातं जोडावं, कोणतं तरी नातं लावावं. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता मी लेकरू, तो पिता मी पुत्र, तो पती मी पत्नी, तो पुत्र मी आई, तो सूत्रधार मी बाहुलं, असं काहीही नातं लावावं. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही आपण? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होतच ते नातं लावतो आणि सहवासानं प्रेम वाढवतो. प्रेम केल्यानं प्रेम वाढतं. तसं भगवंताविषयीचं प्रेम कोणतं तरी नातं लावून वाढवावं, किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंतानं दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवलं. गुहकाचं रामावरती तसं प्रेम होतं. रावणानं शत्रू म्हणून, भरतानं भाऊ म्हणून, सीतामाईनं पती म्हणून, विभीषणानं मित्र म्हणून, हनुमंतानं स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावामध्ये मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावं. परान्न म्हणजे दुसऱ्यानं मिळवलेलं अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्मा आहे. त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं, चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खावं. याचं नाव सात्विक आहार. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणं, पिणं, गाणं, वाजवणं, हिंडणं काही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणं कठीण असतं. गायन हे करमणुकीकरता असलं तरी भगवंताला अशा प्रेमानं आळवावं की त्याच्या डोळ्यात पाणी यावं. राम आपल्या जरुरीपुरतं कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानानं राहायला शिकावं. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होतं, आणि तसं ते सर्व काळी करावं. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळं काही करण्याची जरुरी नसते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिकहो नमस्कार, आपण मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. त्याचं निमित्त म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणजेच विनोबा. आणि विनोबा हे ऍप आहे ज्या ऍपमध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती दिलेली असते. त्यामध्ये शिक्षकांना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांना मिळालेल्या पोस्ट ऑफ द मंथ याविषयी आपण गप्पा मारत असतो. आणि ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कृत केलं जातं त्यांना आपण, आणि त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोकटे येवला इथून आलेल्या श्रीमती प्रियंका संपत वाघ मॅडम. आजपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि विनोबा सोबतचे त्यांचे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खूपच छान वाटतंय. आणि तुमची बोलण्याची शैली पाहिली तर खूपच भावली मला. खूपच सुंदर बोलताय तुम्ही.
0: धन्यवाद. तर शिक्षिका व्हावं असं का वाटलं? काही टर्निंग पॉइंट ठरला? लहानपणापासून ठरवलं होतं? काय होतं?
1: शिक्षक होण्याचं म्हणजे हे बाळकडू समजा मला माझ्या आईच्या कुटुंबाकडून मिळालं. माझ्या आईच्या कुटुंबामध्ये बरेच सदस्य जे आहेत ते म्हणजे शिक्षकच आहेत. आणि आजही बरेच सदस्य जे आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत पण आहेत, क्षेत्राची सेवाही करत आहेत. आणि त्यामुळेच लहानपणापासूनच या क्षेत्राकडे माझी अशी ओढ होती. आणि त्यामुळे जेव्हा शिक्षण पूर्ण करून जेव्हा करिअर निवडण्याचा पॉईंट आला त्यावेळेला सहजच हे क्षेत्र मी सहजच निवडलं. त्यामुळेच आणि जसं माझ्या इतर कुटुंब सदस्यांनी अविरतपणे या क्षेत्राची सेवा केली त्याचप्रमाणे मला या क्षेत्राची सेवा करण्याची संधी मिळावी अशी मला खूप इच्छा होती. आणि ती इच्छा माझी 2019 मध्ये पूर्ण झाली. पवित्र पोर्टलद्वारे माझी निवड झाली आणि येवल्यातल्या सोमठंदेश या ठिकाणी माझी प्रथम नियुक्ती झाली आणि सध्या मी बोकटे शाळेवरती कार्यरत आहे.
0: वा, आपलं बालपण कुठे गेलं आणि आई वडील कुठे होते?
1: माझा जन्म नाशिकचाच, पूर्ण माझं बालपण नाशिकमध्येच गेलेलं आहे. आई वडील नाशिकमध्येच राहणार आहे त्यामुळे मी प्रॉपर नाशिकची.
0: आणि मग ज्या वेळेला तुमची नियुक्ती झाली शिक्षिका म्हणून त्यावेळेला तुमचं कौटुंबिक स्थिती कशी होती? म्हणजे विवाहित होतात, कसं होतं? आणि जर विवाहित होतात तर मग घरच्यांकडून कसा सपोर्ट होता तुमच्या नोकरीसाठी?
1: नोकरीसाठी आणि प्रत्येकच गोष्टीसाठी, माझ्या शिक्षणाच्या, करिअरच्या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या घरच्यांनी मला संपूर्ण सपोर्ट केला, पूर्ण सहकार्य केलं. कुठल्याच गोष्टीत मला बंधन घातलं नाही. मुलगी आहेस, हे नको करू, ते नको, काहीच नाही, कोणतंच बंधन नाही. आणि मी एवढी लकी आहे की लग्नानंतर म्हणजे जॉबला मी लागली त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मला मिळालेलं दुसरं जे कुटुंब आहे माझं आत्ताचं सध्याचं कुटुंब ते सुद्धा मला त्याच पद्धतीचं मिळालं. मला कुठलंच बंधन नाही. मला प्रत्येक माझ्या कामामध्ये सहकार्य असतं, माझ्या मिस्टरांचं सुद्धा, माझ्या घरच्या सगळ्या सदस्यांचं सुद्धा.
0: बरं,
1: म्हणजे माझे दोन्ही कुटुंब मला पूर्ण सपोर्टिव्ह आहेत.
0: क्या बात. बरं, 6 वर्ष झाले दोन्ही ठिकाणी तुम्ही कार्यरत होतात. तर पहिली शाळा कशी होती, तिचा अनुभव कसा होता?
1: माझी पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठंदेश, तालुका येवला. येवलाच तालुक्यात मी आहे पहिल्यापासून. आमची शाळा तशी केंद्र शाळा होती ती, आणि जुन्या पद्धतीची इमारत होती. सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला थोडंसं ते ग्रामीण भाग आणि ती जुन्या पद्धतीची इमारत वगैरे ते बघून थोडंसं मन थोडंसं हे झालं, चलबिचल झाली होती की आपल्याला इथे करमेल काय, इथे काम करणं आपल्याला शक्य होईल का? कारण इतर तोपर्यंतचं आयुष्य माझं सिटीमध्ये गेलेलं, शहरामध्ये गेलेलं, शहरी ठिकाणी प्रायव्हेटमध्ये काम केलेलं. तिथलं वातावरण आणि ग्रामीण भागातलं वातावरण खूप फरक होता. पण जेव्हा तिथं गेली, काही दिवस तिथं घालवले, त्यानंतर इतका लळा लागला त्या शाळेचा की आता जेव्हा बदली झाली त्यावेळेला ती शाळा सोडताना मला प्रचंड वेदना झाल्या आतून की काय ही म्हणजे बदली ही प्रोसेस किती त्रासदायक असं मला त्या दिवशी कळलं. त्या लहान मुलांना सोडून ती मुलं रडायची आणि त्यांना तसंच टाकून तिथून निघून येणं खूप जीवावर आलं होतं.
0: नक्कीच, पहिली कुठलीही गोष्ट असली की तिच्याशी एक वेगळे अटॅचमेंट असते आणि याच्यावरून लक्षात पण येतं की तुम्ही किती विद्यार्थी प्रिय शिक्षिका होतात तिथे. आणि मग आत्ताची शाळा कशी आहे, किती विद्यार्थी संख्या आहे?
1: आत्ताची शाळा छान आहे. आत्ताची सुद्धा शाळा मला केंद्र शाळाच मिळाली आहे. मोठी शाळा आहे, स्टाफ भरपूर आहे, आमचा पटही चांगला आहे. आणि सध्याच्या काळामध्ये सगळीकडेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे की जिल्हा परिषद शाळेंचा पट काही प्रमाणात घसरत चालला आहे. तर आता अजूनही शाळेवर माझा तोच प्रयत्न होता पट वाढवण्यासाठी. मी ज्यांना ते मार्गे प्रयत्न करत होती ना, आता नवीन शाळेवर आल्यावर माझा तो प्रयत्न असणारच आहे. आणि नवीन शाळा ही छानच आहे, इथले मुलं म्हणजे खूपच गोड मुलं आहेत.
0: बरं, आता तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: सध्या माझ्याकडे पहिली आणि दुसरी दोन वर्ग आहेत.
0: आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची ओळख 2023 मध्ये झाली माझी. त्याचं प्रॉपर मी ट्रेनिंग पण घेतलं आणि विनोबाची जेव्हा ऍप वापरायला सुरुवात केली त्यातले वेगवेगळे फंक्शन्स चेक केले तर खूप इंटरेस्टिंग वाटलं ते ऍप. त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणं, मुलांना सुद्धा त्याची ओळख करून दिली मी. मुलं सुद्धा इंटरेस्टिंगली मला विचारायचे, टीचर आपण हा व्हिडिओ बनवू का, नाही का बनवायचा का, आणि आपण अपलोड करूया हा व्हिडिओ, असं करू टीचर, ही स्टोरी करू टीचर, असं काहीतरी ते सतत मुलांच्याही डोक्यामध्ये असायचं की आपण असे काहीतरी व्हिडिओ बनवू आणि टाकू. आणि जसं जसं त्यात बक्षिसं पण मिळायला लागले, मुलांचा सुद्धा उत्साह वाढला त्या गोष्टीमध्ये आणि माझा पण वाढला. आणि त्याच अंतर्गत मग पहिलं पोस्ट ऑफ द मंथ जो येवल्याचा होता, तालुक्यातून पहिला जो मिळाला होता, तो 3 शिक्षक होतो, त्यापैकी मी एक होती. आणि त्यानंतर पुढच्याच महिन्यामध्ये लगेच जिल्ह्याचा पण अनाऊन्स झाला, त्यामध्ये पण पहिलं नाव माझं होतं.
0: त्यावेळेला कुठली कन्सेप्ट तुम्ही राबवली होती?
1: माझं मोस्ट ऑफ द व्हिडिओज माझे जे आहेत ते इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिश सब्जेक्ट वरतीच आहेत.
0: आणि मग त्यावेळेला काय शैक्षणिक साहित्य काय मिळालं होतं विद्यार्थ्यांसाठी?
1: मुलांसाठी त्यावेळेला कलर बॉक्स मिळायचे, क्रेयॉन्स बॉक्स मिळायचे. आता त्यांनी भरपूर बक्षीस वाढवलेली आहेत सध्याच्या याच्यामध्ये. जुन्या बक्षिसांमध्ये फक्त क्रेयॉन्स मिळायचे किंवा मग ते पेन्सिल्स, इरेजर आणि त्याचा सेट मिळायचा तो, नाही का, आणि बॅग मिळायची आपली ज्यूटची, असा सेट असायचा.
0: आणि तुम्ही जेव्हा इतरांच्या पोस्ट बघता शिक्षकांच्या, तर त्या पण बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या हे उपक्रम चांगले आहेत, आपण आपल्या शाळेवर राबवायला काही हरकत नाही. मग अशा काही तुम्ही कन्सेप्ट इतर शिक्षकांच्या घेऊन आपल्या शाळेत काही राबवलेत?
1: कन्सेप्ट भरपूर आहेत, स्कोप खूप आहे. आणि विषय असा आहे की त्याच्यामध्ये आपण टीचर TLM टीचिंग लर्निंग मटेरियल बनवू शकतो, स्टोरी टेलर बनवू शकतो आपण, भरपूर फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या बऱ्याचशा मी अडॉप्ट पण केल्या, माझ्या वर्गामध्ये अप्लाय पण केल्या, आणि त्याचा फायदा पण होतो मुलांना. जसं की समजा विद्यार्थ्यांचं गणित सुधारायचं असेल आपल्याला, किंवा लहान मुलं शक्यतो माझ्याकडे, मी आता सध्या लहान वर्ग घेते आहे, तर मग लहान मुलांसाठी अंक ओळख असेल किंवा बेसिक त्यांचे ज्या ऑपरेशन्स असतील, प्लस मायनस किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन, ह्या ज्या कृती आहेत, ह्या त्यांना किती सोप्या पद्धतीने, एखादा जर व्हिडिओ आपण बघितला त्यासंबंधी, तर आपल्याला भरपूर सारे व्हिडिओ मिळतील, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मिळतील, आणि ते आपण मुलांवर अप्लाय केले की आपल्याला त्याचा खूप फायदा होतो.
0: बर, आणि इतर वेळेला शाळेमध्ये आपण कोणकोणते उपक्रम राबवतो, म्हणजे जे दर महिन्याचे काही सण उत्सव असतील किंवा काही विशेष दिवस असतील, तर ह्या ऍक्टिव्हिटीज कशा राबवल्या जातात?
1: त्या ऍक्टिव्हिटीज मग आपल्या स्कूल लेवलला आपण प्रोग्राम म्हणजे एक नियोजन प्रॉपर करून राबवतो. जसं की आता सध्या मध्यंतरी मी जुन्या शाळेमध्ये होते, त्यावेळेला आम्ही दिवाळीच्या सुट्टीच्या आधी म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांनी मिळून शाळेची सजावट केली होती. खूप मोठ्या साईजची चांदणी आम्ही बनवली होती शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मिळून. आम्ही गणेशोत्सवामध्ये गणपती बसवला होता, तो आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून शाडूचा स्वतः बनवला होता शाळेमध्ये. तो शाळेतच पाण्यामध्ये म्हणजे ड्रम मध्ये वगैरे विसर्जित केला होता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी होणार नाही याचं काळजी घेऊन, तेच मुलांना आपण आपल्या कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न एक तिथे केला होता. असे वेगवेगळे उपक्रम सतत चालूच असतात. सध्या आमच्याकडे वार्षिक स्नेह संमेलनाची तयारी जोरदार चालू आहे, त्याच्यामुळे त्यातही मुलांचाही खूप हातभार लागतो, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे कटआउट्स म्हणा किंवा गाण्याशी संबंधित काही गोष्टी बनवणं असलं, त्याच्यात आम्ही स्वतः म्हणजे मेहनत करतो आणि मुलंही त्यात हातभार लावतात, त्याच्यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी जागृत होते आणि आपल्यालाही सपोर्ट मिळतो.
0: तुम्ही किती शिक्षकी शाळा आहे?
1: आता सध्या आम्ही 7 लोक आहोत शाळेवरती.
0: बर बर, मग परसबाग वगैरे काही आहे शाळेत?
1: परसबाग आहे, आम्ही जून मध्ये तिला प्रॉपर डेव्हलप करणार आहे. सध्या हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडं पाण्याच्या टंचाईमुळे थोडी थांबली, पण मग परसबाग आहे, परसबागेची प्रॉपर जागा आहे आमच्याकडे, आणि ह्या जून पासून तिला आम्ही छान भरवणार आहे, नियोजित आहे तेही.
0: या व्यतिरिक्त दप्तरमुक्त शनिवार मध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज घेतो?
1: दप्तरमुक्त शनिवार तर हा मुलांचा खूप आवडीचा विषय, त्यामध्ये मुलं म्हणजे आमच्याकडे दर शनिवारी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, गेम्स असतात. तर मध्यंतरी आम्ही दप्तरमुक्त शनिवार मध्ये बालानंद मेळावा ठेवला होता, तोही मुलांनी खूप एन्जॉय केला. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या छोटछोट्या गेम्स असतील, ऍक्टिव्हिटीज असतील, नाईस काही तर शैक्षणिक जसं की पाढ्यांचा एक तास म्हणा, असं वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे उपक्रम आम्ही ठेवत असतो शनिवार.
0: बर, क्या बात आहे. त्यानंतर ज्या तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ मिळाल्या, तर त्याबद्दल थोडस सांगा ना.
1: जसं की आता दर महिन्याला सध्याच्या त्यांच्या रुटीन नुसार 6 महिन्यात एकदाच पोस्ट ऑफ द मंथ मिळतो ह्या ऍपद्वारे. पूर्वी दर महिन्याला जे रिपीट होऊ शकत होती एखादी व्यक्ती 6 महिन्यात कधीही, वर्षभरात कधी, पण आता 6 महिन्यात ती रिपीट होत नाही व्यक्ती. तर मला जे पोस्ट ऑफ द मंथ मिळाले ते माझ्या इंग्लिशच्या सब्जेक्टवरच आधारित असलेल्या व्हिडिओवर मिळाले होते. त्यातला मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच माझा पहिला तालुक्याचा जो येवला तालुक्याचा पहिला होता तो माझा होता. आणि आता मध्यंतरी 2 वेळेस मला त्यानंतर आणखीन मिळाले तालुक्याचे, आणि ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याचा दुसरा मिळाला, आणि त्याच जिल्ह्याच्या अवॉर्ड अंतर्गत आज मला इथे इन्व्हाइट केलं गेलं आहे.
0: आणि ती कुठली कॉन्सेप्ट होती त्याबद्दल थोडस सविस्तर सांगा.
1: त्यातही इंग्लिश सब्जेक्ट कन्व्हर्सेशन असेल दोन मुलांमधलं, किंवा स्पेलिंग लर्निंग असेल नाही का, एक ठराविक मिनिटांमध्ये किती स्पेलिंग एखादा विद्यार्थी लर्न करतोय, त्याची कॉम्पिटिशन असेल किंवा इंडिव्हिज्युअल वर्क असेल, या पद्धतीचं इंग्लिशवर माझा जास्तीत जास्त फोकस आहे. कारण विषय कसा होतो, आपल्या मराठी शाळांमध्ये समजलं जातं की मराठी शाळा आहे, इथे इंग्लिश मिडियमचा टच येणं शक्य नाही बा असं पालकांची धारणा असते. तर माझा तो ग्रह पालकांचा कमी करण्यासाठी माझा इंग्लिशवर जास्त फोकस असतो. बाकी विषयात आपण शिकवतोच, इंग्लिशही शिकवतोच, पण त्या प्रमाणात घेतलं जात नाही काही वेळेला. त्यामुळे माझा इंग्लिशवर भर जास्त आहे. आणि आतापर्यंत माझा अनुभव असा की माझ्या वर्गामध्ये जे मी ज्या ज्या वर्गामध्ये जाईल त्या वर्गात मुलं म्हणणारच नाही की टीचर मराठी शिकवा, मुलं म्हणतील टीचर इंग्लिशच शिकवा. मुलं म्हणतात आम्ही मराठीच घेतो ना वाचून घरी टीचर, पण मग इंग्लिश घ्या ना, इंग्लिश मग त्यांना आवड निर्माण झाली त्याची. असं त्यांचं बेसिक क्लिअर केलं की मुलं आवडीनं त्या विषय म्हणजे सहज हँडल करतात.
0: बर, ज्या वेळेला तुम्हाला विनोबा विषयी कळलं तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं? आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात केली त्यानंतरचा तो काही ग्रह तुमचा बदलला का विनोबाच्या बाबतीतला?
1: विनोबाच्या बाबतीतला ग्रह दर वेळेस शासन कुठलाही ऍप आणतं किंवा कुठलाही एखादे नवीन ऍक्टिव्हिटी उपक्रम आणतात त्यावेळेला जो प्रत्येक शिक्षकाचा ग्रह होतो तोच आमचाही झाला होता की आलं नवीन काहीतरी. पण मग ते नवीन काहीतरी ह्या शब्दातच नवीन होतं की नंतर आम्ही जेव्हा ते ऍप ओपन केलं ते अभ्यासलं त्याच्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. जुनं व्हर्जन जे होतं त्यात बरेच कमी होत्या फंक्शन्स. आता खूप डेव्हलप केलं त्यांनी ते ऍप. आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे जे काही ठराविक लोक वापरत होतो केंद्रातले ते लोक आम्ही सांगायचो सगळ्यांना की अरे वापरा हे ऍप नाही का, खूप छान आहे, त्याच्यात व्हिडिओ टाका तुम्ही, तुम्हाला टीचिंग मटेरियल पण मिळेल, असं वेगवेगळ्या प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचो. त्याच दृष्टिकोनातून तालुक्याचं ट्रेनिंग घेऊन आम्ही जेव्हा केंद्राला ट्रेनिंग दिली त्याही वेळेला खूप शिक्षकांना कन्व्हिन्स केलं. त्याचा फायदा म्हणून केंद्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी ऍप वापरायला सुरुवातही केली होती. आणि जो ग्रह आधी झाला होता की काहीतरी बर्डन आलंय बा नाही का, आता हे कंपल्सरी वापरावंच लागेल, पण ते कंपल्शन हटून त्याच्यात आवड निर्माण झाली आपोआपच त्या ऍपच्या वेगवेगळ्या छान छान फंक्शन्समुळे, उपयोगितेमुळे.
0: वा, तर शिक्षकांसाठी हा ऍप किती महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हे ऍप जे आहे ना शिक्षकांसाठी पाहिला गेलं तर खूप जास्त उपयुक्त आहे. कारण तुम्हाला अगदी सहजरित्या हव्या त्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतात. तुम्हाला तंत्रस्नेही, स्पेशली तुम्ही खूप तंत्रस्नेही असलंच पाहिजे हे ऍप हँडल करण्यासाठी, अशी काही गरज नाहीये. सहज तुम्ही ते ऍप हँडल करू शकता. त्याच्यावर तुम्हाला ज्या पाहिजे त्या विषयावरती पीडीएफ पण अवेलेबल आहेत, व्हिडिओज पण अवेलेबल आहेत, त्यातल्या त्यात वेगवेगळ्या विषयांशी संबंधित इंटरेस्टिंग म्हणजे त्यातल्या त्यात अधिकारी लोकांचे सुद्धा व्हिडिओज किंवा काही महत्वाच्या लिंक्स येतात किंवा काही GR वगैरे आपल्याला त्याच्यावरती सहज अवेलेबल होतात. तर शिक्षकांसाठी खूप उपयुक्त आहे. जर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल, आपल्या अध्यापन पद्धतींमध्ये बदल करायचा असेल, तर या ऍपचा वापर केला तर मला वाटतं, नक्कीच वाटतं की आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये चांगला सुधार घडवून आणू शकतो.
0: वा, तर विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती बघून पालकांचा दृष्टिकोन कसा बदललेला तुम्हाला जाणवतो? की असं तर सुरुवातीला झालं असेल ना की मॅडम सारखे सारखे व्हिडिओ काढतात, कुठेतरी टाइमपास होतो, हे काय नवीन सुरू केलं वगैरे, अशी जी काही त्यांची एक धारणा झाली असेल ती बदलली का?
1: तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ करणं आणि ग्रुपला टाकणं हा माझा डेली रुटीनचा भागच होता.
0: बरं,
1: त्याच्यामुळे पालकांना वेगळं तसं काही वाटलं नाही का बा मॅडम वेळ घालवतायत की काय. कारण शैक्षणिकच व्हिडिओ असायचे, वर्गात जे होते त्याचेच व्हिडिओ असायचे. साधे मुलं गाणं जरी म्हणतायत एखादं, पटकन छोटासा व्हिडिओ करायचा, खूप मोठा पण नाही, छोटासा व्हिडिओ करायचा आणि पालकांच्या ग्रुपला टाकायचा. पालकांना छान वाटतं की आपली मुलं ऍक्टिव्ह आहेत बा वर्गामध्ये, नाही का, आपल्या मुलांचं छान चाललेलं आहे, म्हणजे वर्गामध्ये काय होतं हे त्यांना सहज कळतंय. मग ह्याच गोष्टी ज्या विरोबा ऍप येण्याच्या आधी मी ज्या मुलांवरती वर्गामध्ये करत होती त्या फक्त वर्गातले ते व्हिडिओ उचलून ते फक्त ऍपवर टाकायचे होते, एवढंच करायचं होतं. त्याच्यामुळे मला वेगळा काही वेळ त्याच्यासाठी द्यावाही लागला नाही किंवा वेस्ट ऑफ द टाइम असंही मलाही कधी वाटलं नाही, मुलांनाही वाटलं नाही आणि पालकांनाही कधी वाटलं नाही. उलट ते फायदेशीरच ठरलं. जेव्हा मुलांनाही कळालं की आपल्याला आपले हे व्हिडिओ बनवून आणि जेव्हा ऍपवर टाकले जातात त्यांची निवड होते त्यावेळेला आपल्याला बक्षीस मिळतात, त्यांचा इंटरेस्ट वाढला ना आपोआप. आणि हा मेसेज मुलं बरोबर घरी देतात आणि पालकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो, काही सर त्यांना हरकत नसते.
0: वा, मस्तच. तर एकूणच हा सगळ्या गप्पांचा प्रवास इतका छान आपला होत आलाय आणि आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत मुलाखतीचा, तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक सहकारी मित्र मैत्रिणींना काही संदेश द्यावा असा वाटतो का?
1: माझा आपल्या सर्व माझ्या सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनींना एकच विनंती आहे की आपण शासनाचे जे पण काही असे ऍप असतील किंवा काही उपक्रम असतील ते जर आपण पूर्ण मनापासून किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर लक्ष घालून म्हणजे स्वीकारले तर त्याचा फायदा हा आपल्या स्वतःलाही होतोय, शाळेलाही होतोय आणि एकूणच पूर्ण विद्यार्थी वर्गालाही होणारच आहे. त्याच्यामुळे कुठलाही नवीन उपक्रम आला त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता जर पॉझिटिव्हली घेतलं आणि ते अंगीकारलं तर सगळ्या गोष्टी सहज सुलभ होतात, आपल्यालाही बर्डन येत नाही काम करताना असं मला वाटतं.
0: क्या बात आहे, खूपच छान. एकूणच तुमची स्वतःची जर्नी, शाळेविषयीचं जे काही तुम्ही मत मांडलं ते, विनोबाबद्दल जे काही तुम्ही कौतुक आणि उद्गार काढले ते, आणि जो काही तुम्ही शिक्षकांना शेवटी जाता जाता सल्ला दिला, ह्या सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस केल्या आणि खूप मनमोकळ्या आज आपल्या गप्पा झाल्या. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती प्रियंका वाघ यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोकटे येवला इथून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

रसिक हो नमस्कार, मी रामचंद्र करतोय तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हे आपल्या गीतप्रतिमेच्या रेडिओ शोमध्ये। गीतप्रतिमा, काही गाणी काही आठवणी, आणि गाणी अशी की चष्मे बद्दूर किसी की नजर ना लगे। मंडळी, या जुबली कुमारची ही करिअर देखील अशीच होती, प्यारी प्यारी। तुम्ही म्हणाल हे जुबली कुमार कोण? सांगतो, सिल्वर, गोल्डन, डायमंड अशा जुबिल्या 101 सिनेमे, दमदार स्टोरीज, मस्त गाणी। अहो, गाणी तर अशी की ऐकल्यावर कुणीही म्हणेल की हमको नींद नाही आती।

अब तो आपने अंदाजा लगा ही लगा होगा दोस्तों कि ये जुबली कुमार है कौन। बिल्कुल सही अंदाजा आपका, राजेंद्र कुमार तुली। फाळणीनंतर राजेंद्र कुमार दिल्लीत आणि पुढं मुंबईत आले। शांत, निगर्वी आणि धीर गंभीर पर्सनॅलिटी असलेल्या राजेंद्र कुमार यांना हिरो वगैरे बनायचं नव्हतंच मुळे। होय, ते दिग्दर्शक रवेल यांचे सहायक म्हणून काम करीत राहिले। इमाने इतबारे छोट्या मोठ्या भूमिका त्यांनी केल्या। जोगन चित्रपटात एक छोटासा रोलही मिळाला त्यांना, पण ब्रेक काही मिळत नव्हता। मिळाली ती उपेक्षा, निराशा आणि फसवणूकसुद्धा। एकदा तर पूर्ण कफल्लक झालेले राजेंद्र कुमार रेल्वे स्टेशनवरच झोपी गेले। घड्याळ, पाकिट सगळं सगळं चोरीला गेलं, काहीच उरलं नव्हतं। गरिबांचा कुणीच वाली नसतो मित्रांनो, कुठं जाणार आणि कुणाला सांगणार आपलं दुःख। कारण वफा जिनसे की बेवफा हो गए।

पण सबर का फल मीठा होता है हे पुन्हा एकदा सिद्ध झालं कालांतरानं. आणि राजेंद्र कुमारना मिळाला मदर इंडिया. सुनील दत्त, नरगिस दत्त, दिग्दर्शक म्हणून मेहबूब खान, असा स्टारसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सुनील दत्त तर त्यांचे कायमचेच मित्र झाले. पुढे तर त्यांचे व्याहीसुद्धा झाले. हा त्यांना मिळालेला पहिला ब्रेक मदर इंडिया. पण या ब्रेकमुळेच त्यांची करिअर भरातसुद्धा आली. मदर इंडियाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्यानंतर लगेच गुंज उठी शहनाई, चिराग कहाँ, रोशनी कहाँ, धूल का फूल हे सगळे एका पाठोपाठ आले, बॅक टू बॅक. सगळे हिट झाले आणि राजेंद्र कुमार हिरो म्हणून सेटल झाले, प्रस्थापित झाले. 1961 त्यांचे बेस्ट इयर ठरले. आज का पंछी, घराना, ससुराल सगळे एकामागोमाग आले, हिट झाले. या सगळ्यांनी ज्युबिली साजरी केली आणि बॉलिवूडला मिळाला ज्युबिली कुमार आणि मिळाले मेरे महबूब.

इतकं मोठं यश मिळाल्यानंतर राजेंद्र कुमार हे नुसते हिरो राहिले नव्हते, ते झाले आता अभिनेते, ॲक्टर. आणि दिलेक मंदिरनं तर त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. फिल्मफेअर अवॉर्डचं पहिले नॉमिनेशनसुद्धा त्यांना मिळालं, ते याच दिलेक मंदिरमुळं. मीना कुमारी, राजकुमार, दमदार कथानक आणि होय डॉक्टर धर्मेश. याद न जाए बीते दिनों की.

वाह, यहां कुछ भी कॉम्प्लीमेंटरी नहीं होता। जी हाँ, यहां कुछ भी कॉम्प्लीमेंटरी नहीं होता। चित्रपट सृष्टीतला हा पहिला व्यवहारी धडा राजेंद्र कुमारांना मिळाला तो वचन या सिनेमाच्या प्रीमियर शोला। ते खरं तर वचनचे हिरो होते, पण त्यांच्या नातेवाईकांच्याही तिकिटाचे पैसे कापले गेले राजेंद्र कुमारच्याच मानधनातून। असे बरेच अनुभव येऊनही राजेंद्र कुमार अविचल राहिले, स्टेबल राहिले। ते लो प्रोफाईल होते, लो प्रोफाईलच राहिले। शोमॅन राज कपूर हे त्यांचे खास दोस्त। 1964 संगम हा खरंच संगम होता। कथा, स्क्रीन प्ले, संगीत, डान्सेस, गाणी या सगळ्यांचा तो संगम होता।

राजेंद्र कुमारच्या गोपालने तर सगळ्यांची मनं जिंकून घेतलीच. अगर मर जाऊ तो रू भटकेगी तेरे इंतजार मे, तेरे इंतजार मे. 1949 पासून पुढे 40 वर्ष म्हणजे 4 दशकं आणि 80 वर चित्रपट. इतकी मोठी करिअर होती मित्रांनो त्यांची, पण तेवढेच मोठे सिनेमे मात्र त्यांना फार थोडे मिळाले. मदर इंडिया, तिलेक मंदिर, सूरज, संगम, साथी, मेरे महबूब, आरजू असे काही सोडले तर बाकी ॲव्हरेज होते. पण सामाजिक विषय, अर्थपूर्ण गाणी आणि हो, महम्मद रफी नावाचा परीस हे त्यांना सगळं लाभलं आणि सोनं झालं. गंमत म्हणजे फिल्मफेअर अवॉर्डची त्यांना एकूण 3 नॉमिनेशन्स मिळाली. दिलेक मंदिर, आई मिलन की बेला आणि आरजू या तिन्ही सिनेमांची गाणी रफी साहेबांनीच गायली होती. अवॉर्ड नसेल मिळालं पण चाहत्यांचं प्रेम मात्र राजेंद्र कुमारांना खूप मिळालं. किती मिळालं? ज्यादा और ज्यादा.

करिअरमधले चढ उतार कुणाला चुकलेत मित्रांनो? राजेंद्र कुमार यांचे तलाश, अंजना, गीत, गवार, गोरावर काला वगैरे बरे चालले, पण धरती, शतरंज, अमन, पालकी हे चक्क फ्लॉप झाले. आणखीन एक म्हणजे राजेश खन्ना या स्टारचा उदय. 1969 आराधना आला आणि राजेंद्र कुमार असो किंवा इतर रोमॅन्टिक हिरो असोत, हे सगळेच वादळात फेकले गेले बाहेर. मग राजेंद्र कुमार यांची सेकंड इनिंग सुरू झाली. ललकार, दो जासूस वगैरे आले, पण ते सोसोच होते. पण मुलासाठी म्हणजे कुमार गौरव याच्यासाठी केलेला लव्ह स्टोरी, हा लव्ह स्टोरी मात्र सक्सेसफुल झाला, हिट झाला. बऱ्याच कालावधीनंतर राजेंद्र कुमार आले परत आणि रसिकांना म्हणाले, राजेंद्र कुमार जी, आप आहे बहार आई.

मंडळी, कोणतंही फिल्मफेअर अवॉर्ड न मिळालेला तरीही यशस्वी ठरलेला अभिनेता म्हणजे राजेंद्र कुमार. पद्मश्री राजेंद्र कुमार आणि रसिकांचे जुबली कुमार. 12 जुलै 1999 या दिवशी हृदयविकारानं त्यांचं निधन झालं मुंबईत. मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची त्यांच्या स्मृतीस आदरांजली. ट्रॅजिक आणि रोमॅन्टिक असे राजेंद्र कुमार, ते गेले तेव्हा या अत्यंत सज्जन आणि सिन्सिअर अभिनेत्याला निरोप देताना त्यांचे चाहते हेच म्हणाले असतील या फरिश्त्याला असाच निरोप दिला गेला असेल. अमन का फरिश्ता कहाँ जा रहा है, कहाँ जा रहा है.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत पिंपरी चिंचवडच्या इनरव्हील शाखेच्या 2023-24 अध्यक्ष राहिलेल्या आणि स्वत बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर रंजना रवींद्र कदम यांच्याशी. त्या खास पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर एकूणच त्यांचा आजवरचा प्रवास आणि FLOA सोबतचं त्यांचं काम ह्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: तर मुळात तुम्ही डॉक्टर आहात आणि तेही लहान मुलांचे डॉक्टर आहात.
1: हो.
0: किती वर्षापासून आपण प्रॅक्टिस करताय?
1: 1986 पासून आम्ही पिंपरी चिंचवड निगडी येथे प्रॅक्टिस करत आहोत. मी आणि माझे यजमान यांनी 1986 साली शकुन क्लिनिक या हॉस्पिटलची स्थापना केली आणि आतापर्यंत आम्ही दोघे काम करत आहोत.
0: वा, क्या बात आहे. आणि मग तुमचं स्वतःच MBBS आहे, कसं आहे?
1: मी मूळची मुंबईची. माझं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण 12वी पर्यंत मुंबईतच झालं आणि परेलच्या KEM हॉस्पिटल मधून मी MBBS ची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मी लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर मग यजमानांची MD पीडियाटिक्स झाल्यानंतर आम्ही दोघांनी हॉस्पिटल टाकायचा विचार केला आणि तेव्हापासून मी त्यांच्या सोबतच काम करते आणि आता गेली 40 छानपैकी व्यवसाय चालू आहे.
0: वा,
1: व्यवसाय म्हणता येणार नाही, एक ती सामाजिक सेवा पण आहे.
0: खरं, एक तर आधीच लहान मुलांचा विषय म्हटला की अतिशय नाजूक विषय आहे आणि त्याच्यातल्या तुम्ही तज्ज्ञ आहात आणि ते 40 अनुभव आहे. छान वाटतंय खरंच ऐकताना. पण मग तुम्ही इनरव्हीलशी कधी जोडल्या गेलात?
1: मी इंटरनॅशनल इनरव्हील या संस्थेचे सभासद 1915 झाले आणि आमचा इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड हा पिंपरी चिंचवड मध्ये क्लब आहे, त्याची मी 23-24 अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे काम चालू केलं मग मी.
0: बर बर. त्यावेळेला इनरव्हीलचे काही खास असे प्रोजेक्ट चालू होते किंवा खास असं काही टार्गेट होतं, कोणासाठी काम करायचंय, काय असं काही होतं?
1: होय होय. आमच्या 22-23 ज्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्या मुक्तीताई पानसे ज्या आमच्या क्लबच्या सभासद देखील आहेत, त्यांनी या प्रोजेक्ट आम्हाला काही काही प्रोजेक्ट करावे लागतात. त्याच्यामध्ये एक शिक्षण हा अंतर्भाव असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉरेन लँग्वेजच आम्हाला एक उद्दिष्ट दिलं होतं आणि तेव्हापासून आमचा क्लब फ्लोआशी जोडल्या गेलेला आहे आणि दरवर्षी किमान 200-250 मुलांना आम्ही परकीय भाषा शिकण्याची सुसंधी प्राप्त करून देतो. माझ्या कालकिर्दीत देखील आम्ही जवळजवळ 200 मुलांना परदेशी भाषा शिकण्याची सुसंधी फ्लोआच्या मार्फत करून दिली आणि ही सगळी मुलं ग्रामीण भागातली होती ज्यांच्याकडे घालायला बूट नसतात, दप्तर नसतात, अशा मुलांना परकीय भाषा शिकण्याची सुसंधी केली. हे मी खूप चांगलं काम झालेलं आहे असं मी समजते.
0: वा वा वा, किती छान. मग तुम्हाला जेव्हा फ्लोआ बद्दल समजलं, FLOA बद्दल समजलं की अशा पद्धतीचा उपक्रम ते राबवतायत इतक्या कमी दरामध्ये किंवा ऑल एज ग्रुप साठी, मग हे जेव्हा तुम्हाला त्यांचे खासियत कळली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं ह्या प्रोजेक्ट बद्दल ऐकून?
1: मला हा फ्लोआने फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यांनी केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि इतक्या कमी किमतीत आणि सोपा अभ्यासक्रम ज्या योगे सर्वजण म्हणजे गृहिणी म्हणा किंवा नोकरदार म्हणा किंवा उच्च शिक्षित म्हणा आणि मुलं यांना परकीय भाषा शिकायला सुसंधी मिळते हे अतिशय उत्तम काम चालू आहे फ्लोआचं. मला अतिशय कौतुक वाटतं शैलेश लेले यांच्याबद्दल आणि मुक्तीताईंच्या मुळे आम्ही यांच्या संपर्कात आलो आणि मला ते फार भावलं, म्हणजे खूप छान काम करतात असं वाटलं. आणि माझ्या कारकिर्दीत मी 5 हॅपी स्कूल अशा केल्या. हॅपी स्कूल म्हणजे अशा शाळा निवडायच्या की ज्यांच्याकडे मूलभूत सुविधांची कमतरता आहे आणि ती आमच्या क्लबच्या माध्यमातर्फे त्या पुऱ्या करायच्या आणि त्याच मुलांना आम्ही जवळजवळ परकीय भाषा शिकण्याची ज्या जर्मन किंवा फ्रेंच शिकण्याची सुसंधी दिली. तर मी हे म्हणते हे फार मोठं काम आहे की आपण मुलांना घडवतोय, त्यांना नवीन नवीन दारं उघडून दिली अपॉर्च्युनिटीजची. तर हे मला खूप खूप चांगलं वाटलं मला. आणि माझी आई शिक्षिका असल्यामुळे मला एक शिक्षणाबद्दल, आमच्या घरात सर्वांना शिक्षणाबद्दल अतिशय कळवळ आहे, सगळेच उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशी माझी नेहमीच धारणा असते.
0: वा, खरंय.
1: हो.
0: बरं, आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला ते कुठल्या फॅमिलीतून होते, कुठल्या कम्युनिटीतून होते, म्हणजे सगळ्या स्तरावरचे होते, कसे होते, त्याबद्दल काय सांगाल?
1: नाही नाही, सगळ्या स्तरावरचे नव्हते. ही सर्व मुलं ग्रामीण भागातली होती. त्यांना आम्हाला आधी समजावून सांगावं लागतं, कारण त्यांना हे माहीतच नव्हतं की ही परकीय भाषा शिकता येते किंवा त्याचा उपयोग काय होतो. मुलांना काय, शिक्षकांना देखील समजावून सांगावं लागतं. आणि एकदा त्यांना समजलं की त्यांनी, एकदा त्यांची एक बॅच कम्प्लीट होऊन गेली की मग त्यांना तो विश्वास वाटला. आणि आता स्वतःहून काही शाळा आम्हाला म्हणतात की आम्हाला यावर्षी काही मुलांना ती संधी द्यायची आहे. तर हा एक चांगला बदल आहे. त्यांना नवीन म्हणजे अपॉर्च्युनिटीज कळाल्या की भाषा शिकल्यावर काय होतं आणि कसं होतं, शिकल्यावर फायदे काय, हे त्यांना कळाले.
0: बरोबर. तर मग तुम्ही शिक्षकांचा पण उल्लेख केला, तर मग ह्या कोर्सला काही शिक्षकांनी पण ऍडमिशन घेतलं असं काही झालं का?
1: काही शाळातून झालेले आहेत, शिक्षकांनी देखील तो कोर्स कम्प्लीट केलेला आहे. पण मला एकच सांगते, ज्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत आणि त्यांना ती भाषा शिकायला मिळणे, ते पेन ड्राईव्ह मधून व्हिडिओ बघणे, असाइनमेंट्स करणे, हे त्यांना फार नवल वाटलं, छान वाटलं त्यांना. म्हणजे मला म्हणजे मुलांचा फीडबॅक जो मिळतो किंवा शिक्षकांचा, तो खूप चांगला होता की हे खूप चांगला उपक्रम आहे म्हणून.
0: बरं, आणि आतापर्यंत किती लेवल कम्प्लीट केल्या असतील साधारणपणे विद्यार्थ्यांनी, काय त्याबद्दल काय सांगाल?
1: नाही, जवळजवळ पहिली किंवा सेकंड, म्हणजे मला जे माहिती आहे म्हणजे माझ्या कारकिर्दीत फर्स्ट आणि सेकंड लेवल झालेली आहे. फर्स्ट आणि सेकंड.
0: बरं, आणि तुम्ही कधी प्रयत्न केला का की आपणही शिकून पाहावं, आपणही ऍडमिशन घेऊन पाहावं, असं कधी वाटलं का?
1: हो हो हो वाटलं ना. जेव्हा माझ्या कारकिर्दीत मुलांना दिलं तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, आपण बघू शकतो का. आपण व्यस्त कार्यक्रमामुळे माझं दिवसाचं टाइम टेबल अत्यंत व्यग्र असल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही. पण आता यावर्षी मला असं वाटलं की ठीक आहे, आपण बघूया तरी काय आहे तो अभ्यासक्रम आणि कसा करायचा. आणि म्हणून मी ते एनरोल केलं, यावर्षी मी एनरोल केलं आणि या 7 डिसेंबरला मी परीक्षा फर्स्ट लेवलची दिली.
0: बर बर, वा क्या बात आहे. कुठल्या भाषेची दिली?
1: हो, जर्मन भाषेत दिली.
0: अच्छा.
1: आणि चांगले मार्क मिळाले मला.
0: क्या बात आहे, अभिनंदन.
1: हो
0: वा, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिका असं सांगणं नाही तर तुम्ही सुद्धा स्वतः ते इम्प्लिमेंट केलं आणि तुम्ही हे शिकण्याचा
1: प्रयत्न. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ते आपणही करून बघायला पाहिजे, कितपत जमतंय आपल्याला, त्या मुलांना किती जमलं असेल का, हे मी विचार करायची. आणि मी म्हटलं आपण स्वतः करून बघूया. आणि मी एक ठरवलंच होतं, पण त्या 2 वर्ष काही मला वेळ नाही मिळाला. पण यावर्षी मी ठरवलं होतं की आपण परीक्षा द्यायची आणि मी ती दिली.
0: वा क्या बात आहे. म्हणजे ह्या फॉरेन लँग्वेज ज्या आहेत ह्या शिकणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: खूप गरजेचं आहे. कुठलंही ज्ञान, भाषा काय आणि कुठलंही ज्ञान जे आपण मिळतं ते कधी फुकट जात नाही, कुठे ना कुठे त्याचा नकळतपणे उपयोग होतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरू शकता. साधं माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मी कुठल्या देशात गेले आणि मला तिथे जर्मनीत गेले समजा, आणि मी त्याला निदान मला त्या एखाद्या जर्मन माणसाशी मी ग्रीटिंग्स त्या जर्मन भाषेतून दिले की लगेच ती आपुलकी तयार होते, आपुलकी वाटते त्या माणसाला. म्हणून कुठल्याही मनुष्याच्या आपण मातृभाषेतून जेव्हा त्याच्याशी संवाद साधतो तेव्हा लगेच आपुलकी निर्माण होते. आणि शिवाय व्यवसायानिमित्त देखील खूप संधी आहेत या परकीय भाषा शिकल्यामुळे. आताच जग इतकं छोटं झालंय की प्रत्येक जण फार जवळ आलेला आहे, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे. आणि व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी परकीय भाषेमुळे खूप उपलब्ध झालेल्या आहेत. ट्रान्सलेशन म्हणा किंवा एखादा तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत जर काम करत असाल तर तिथे देखील तुमचे अधिकारी जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेत जर बोलला तर ते जास्त परिणामकारक ठरतं असं मला वाटतं.
0: क्या बात आहे. बरं, ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे शैलेश लेले सर, तर त्यांना तुम्हाला काही वोट ऑफ थँक्स द्यायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने?
1: येस येस येस येस. मला खूप म्हणजे पहिलं कौतुक वाटतं की हा असा अभ्यासक्रम तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी निर्माण केला. आणि आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख मी करते ती आदिष्टी भट, जी व्हिडिओज आणि हे करते अतिशय उत्तम प्रकारे करते. म्हणजे तिने जो शिकवताना ऍज अ टीचर, मी मूल म्हणजे लहान मूल आहे असं समजून मी बघितलं की टीचर मध्ये काय क्वालिटीज असाव्यात आणि तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज मला दिसल्या. थांबून थांबून मुलांना समजेल अशा भाषेमध्ये बोलणे आणि थांबून व्हिडिओ पॉज करायला सांगणे, पुन्हा उच्चार करायला सांगणे, हा अतिशय अतिशय परिणामकारक ठरलंय आणि मला ते खूप आवडलं. आणि हा अभ्यासक्रम इतका सोपा आहे की दैनंदिन जीवनात तुम्हाला त्या वापरायला, म्हणजे नुसता लेखी अभ्यासक्रम नाहीये की जो तुम्हाला वापरता येईल. म्हणजे साधारण ग्रीटिंग्स, म्हणजे अभिवादन कसं करायचं, एक ते हजार आकडे कसे, वारांची नावं, सणांची नावं आणि रोजच्या लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, शैक्षणिक वस्तू म्हणा, खाण्याच्या वस्तू म्हणा, त्यांना काय म्हणतात हे देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठेही तुम्ही गेला, समजा जर्मन तुम्ही शिकून गेला तर जर्मन भाषेमध्ये जर तुम्ही सांगितलं की मला मांगो मँगो पाहिजे तर त्यांना ते जास्त आवडेल, म्हणजे त्या दुकानदाराला, आणि तुम्हालाही वाटेल की अरे हा आपण बोललो. तर हे मला खूप आवडलं. अभ्यासक्रम अतिशय सुंदर आहे आणि अधिष्ठी भटचं पण मी अभिनंदन करते, खूप खूप छान गेलंय. आणि मुख्य म्हणजे शैलेश लेलेंनी खूप छान प्रसार त्यांचा केलेला आहे, खूप सहकार्य केलेलं आहे आणि इनरविलशी तर त्यांनी खूप छान सहकार्य केलेले आहेत. आणि मुक्ती पानसे यांचाही मी धन्यवाद देते, कारण त्या फ्लोआच्या ऍडवायझरी आहेत, त्यांच्यामुळे जवळजवळ इनरविलला या उपक्रमाची माहिती मिळाली.
0: वा क्या बात आहे. बरं, जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आता आपल्याला अनेक जण ऐकतायत, अनेक वयोगटातल्या व्यक्ती ऐकतायत, मग त्यांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
1: तुम्ही गृहिणी असा किंवा विद्यार्थी असा किंवा नोकरदार असा, कुठलंही ज्ञान घेणं आणि त्यात परकीय भाषा शिकणे हे अत्यंत आनंददायक आहे आणि ते शिका तुम्ही सर्वजण. मी एक गंमत सांगू इच्छिते, या परीक्षेला माझा नातू जो 6वीला आहे त्याने ही परीक्षा दिली आणि मी ही परीक्षा दिली, आणि अर्थात त्यांनी वेगळ्या ठिकाणाहून दिली पण आम्ही दोघांनी एकदमच परीक्षा दिली. आणि मला लक्षात आले की त्याला माझ्यापेक्षा खूपच येते, अर्थात त्याला तो विषय शाळेत शिकवलाही जातो पण मुलं जास्त ग्रास्प करतात आणि मग त्यामुळे मला ती फार गंमत वाटली. म्हणजे आजी आणि नातवानी एकत्र आम्ही जर्मनची पहिल्या लेवलची परीक्षा दिली. मी सांगू इच्छिते की सर्वांनी काही ना काही ते शिकण्याचा प्रयत्न करावा. माझं वय झालं किंवा आता मी शिकून काय करू, तर कुठल्याही शिक्षणाने कुठलंही ज्ञान घेतल्याने काही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असं मला वाटतं.
0: वा वा वा मॅडम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी संवाद साधून. आपण इतकं भरभरून बोललात आणि इतकं पोटतिडकीने आपण हा सगळा सल्ला दिला, त्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार. मुळातच तुमचा डॉक्टरी पेशा आणि तुमची एवढी सगळी जमापुंजी, 40 वर्षाचा तुमचा अनुभव, हे सगळं ऐकून खूप कौतुक वाटलं, खूप छान वाटलं. त्या काळामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून एवढे वर्ष लोकांची सेवा तुम्ही करता आहात, खरोखरच तुमचं काम ऐकून खूप छान वाटलं आणि खूप कौतुक आहे तुमचं. आणि नंतर देखील
1: मी शैलेश लेले आणि इनरविलचे मी खूप आभार मानते, त्यामुळेच आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे.
0: खूप छान, असंच कार्य आपण करत राहा अशीच देवाकडे प्रार्थना. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: थँक्यू. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या डॉक्टर रंजना कदम यांच्याशी. आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास दहावा नरदेह स्तवन। हा नरदेह खरोखरच धन्य आहे। ज्या ज्या प्रकारचा परमार्थ करावा तो तो नरदेहामुळे सिद्धीस जातो ही याची अपूर्वता आहे। या नरदेहाच्या प्राप्तीमुळे एकजण भक्ती करू लागला, एकजण विरक्त झाला, त्याने डोंगरदऱ्यामध्ये वास्तव्य केले। काही जण तीर्थाटन करतात, काही पौरश्चरण करतात, काही नामस्मरण करतात, अशा विविध प्रकारे परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करतात। काही तप करतात, काही योगाभ्यास करतात, काही अभ्यास करून वेदशास्त्रामध्ये व्युत्पन्न होतात, कोणी हठयोग करतात, देहालांना क्लेश देतात, तर काही भाव बाळगून देवाला शरण जातात। एक महानुभाव म्हणून विख्यात आहेत, एक भक्त म्हणून ख्यातनाम आहेत, एक सिद्ध आहेत, एक सिद्ध तर गगनामध्ये देखील विहार करतात, एक तेजामध्ये तेज मिसळून तेज झाले, एक पाण्यामध्ये विरघळून गेले, एक जण वायूमध्ये अदृश्य झाले, एक अनेक रूपे धारण करतात, एक पाहता क्षण निघून जातात, काही बसल्या जागी असूनही भ्रमण करतात, काही विविध स्थाने समुद्र पार करतात, एक शिंस्र स्वापदावर बसतात, एक अचेतन भिंती वगैरे चालवतात, काही आपल्या तपोवलाने प्रेतातही प्राण आणतात, काही तेजाला देखील फिके पाडतात, काही पाणी आटवतात, काही जगातील वायू देखील थांबवतात। असे नाना सिद्धी प्राप्त झालेले हटनिग्रही लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत। एक मनातील ओळखणारे, एक बोलले ते खरे करणारे, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, असे सर्व प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झालेले आहेत। एक नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले, ज्यांनी परलोकी गाऊन निजस्वार्थ साधला, तर एक योगी गुप्त मार्गाने ब्रह्मभवनापर्यंत पोहोचले। एक वैकुंठास गेले, एक सत्यी लोकी राहिले, एक कैलास पर्वतावर शिवरूप होऊन बसले, एक इंद्रलोकी जाऊन इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक नक्षत्र मंडळात जाऊन स्थिर झाले, तर एक क्षीरसागरामध्ये विलीन झाले। सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्ती आपल्या स्वेच्छेने त्याने प्राप्त केल्या। असे सिद्ध साधुसंत अनेक झाले असून त्यांनी स्वहित साधले आहे। नरदेह हा असा विख्यात असून त्याचे वर्णन काय करावे। या नरदेहाच्या आधाराने नाना साधनांची द्वारे उघडतात आणि मुख्य म्हणजे सारासार विचार करून अनेक जण मुक्त झाले आहेत। या नरदेहाच्यामुळे अनेक उत्तम स्थानी पोहोचले असून अहंकार सोडून स्वानंद सुख मिळवते झाले आहेत। नरदेह प्राप्त होऊन ऊर्ध्वगती मिळाल्याने संशय समूळ नष्ट झाला आहे। पशुदेहाला गती नाही असे सर्वत्र बोललं जातं। नरदेहीच परलोकाची प्राप्ती होऊ शकते। संत, ऋषीमुनी, साधू, समाधानी भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञाने, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षडदर्शनी, तापसी वगैरे सर्व नरदेहामुळेच झाले आहेत। म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे, नाना देहांमध्ये वरिष्ठ आहे। त्याच्यामुळे यमयातनेचे संकट नष्ट होते। नरदेह हा स्वाधीन असतो, तो सहसा पराधीन नसतो, परंतु परोपकार करून नरदेह झिजवावा आणि कीर्ती संपादन करावी। घोडे, बैल, गाई, म्हशी, नाना पशु, दासी यांच्यावरील प्रेम नाहीसे झाल्यावर त्यांना कोणी विचारणार नाही। नरदेहाचे तसे नाही, इच्छा असो किंवा नसो त्यांना बंधन घालता येत नाही। नरदेह पांगळा असेल तर उपयोग होत नाही, किंवा थोटा असेल तर परोपकार करता येत नाही। नरदेह अंध असेल तर तो वाया गेला, किंवा बहिरा असेल तर निरूपण ऐकता येणार नाही। नरदेह मुका असेल तर बोलता येणार नाही। अशक्त, रोगी असला तर त्याचा काही उपयोग होणार नाही। नरदेह मूर्ख असला किंवा त्याला फेफरे संबंधाने असले तरी तो निरर्थक जाणावा। असे काही नसेल तर चांगला नरदेह असलेल्याने परमार्थ मार्ग लगेच अवलंबावा, असा सल्ला समर्थ रामदास आपल्याला देत आहेत। आणि हा भागही इथे समाप्त झाला असून याच दशकातील पुढचं जे अर्धा भाग राहिलेला आहे तो पुढच्या भागात आपण ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताशी आपलं नातं जोडावं. भगवंताचं नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरं नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणं, मुखानं भगवंताचं नामस्मरण करणं, कानानी त्याचेच गुणानुवाद ऐकणं हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचं कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे, भगवंताशी आपलं नातं जोडावं, कोणतं तरी नातं लावावं. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता मी लेकरू, तो पिता मी पुत्र, तो पती मी पत्नी, तो पुत्र मी आई, तो सूत्रधार मी बाहुलं, असं काहीही नातं लावावं. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही आपण? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होतच ते नातं लावतो आणि सहवासानं प्रेम वाढवतो. प्रेम केल्यानं प्रेम वाढतं. तसं भगवंताविषयीचं प्रेम कोणतं तरी नातं लावून वाढवावं, किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंतानं दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवलं. गुहकाचं रामावरती तसं प्रेम होतं. रावणानं शत्रू म्हणून, भरतानं भाऊ म्हणून, सीतामाईनं पती म्हणून, विभीषणानं मित्र म्हणून, हनुमंतानं स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावामध्ये मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावं. परान्न म्हणजे दुसऱ्यानं मिळवलेलं अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्मा आहे. त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं, चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खावं. याचं नाव सात्विक आहार. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणं, पिणं, गाणं, वाजवणं, हिंडणं काही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणं कठीण असतं. गायन हे करमणुकीकरता असलं तरी भगवंताला अशा प्रेमानं आळवावं की त्याच्या डोळ्यात पाणी यावं. राम आपल्या जरुरीपुरतं कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानानं राहायला शिकावं. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होतं, आणि तसं ते सर्व काळी करावं. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळं काही करण्याची जरुरी नसते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिकहो नमस्कार, आपण मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. त्याचं निमित्त म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणजेच विनोबा. आणि विनोबा हे ऍप आहे ज्या ऍपमध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती दिलेली असते. त्यामध्ये शिक्षकांना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांना मिळालेल्या पोस्ट ऑफ द मंथ याविषयी आपण गप्पा मारत असतो. आणि ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कृत केलं जातं त्यांना आपण, आणि त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोकटे येवला इथून आलेल्या श्रीमती प्रियंका संपत वाघ मॅडम. आजपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि विनोबा सोबतचे त्यांचे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खूपच छान वाटतंय. आणि तुमची बोलण्याची शैली पाहिली तर खूपच भावली मला. खूपच सुंदर बोलताय तुम्ही.
0: धन्यवाद. तर शिक्षिका व्हावं असं का वाटलं? काही टर्निंग पॉइंट ठरला? लहानपणापासून ठरवलं होतं? काय होतं?
1: शिक्षक होण्याचं म्हणजे हे बाळकडू समजा मला माझ्या आईच्या कुटुंबाकडून मिळालं. माझ्या आईच्या कुटुंबामध्ये बरेच सदस्य जे आहेत ते म्हणजे शिक्षकच आहेत. आणि आजही बरेच सदस्य जे आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत पण आहेत, क्षेत्राची सेवाही करत आहेत. आणि त्यामुळेच लहानपणापासूनच या क्षेत्राकडे माझी अशी ओढ होती. आणि त्यामुळे जेव्हा शिक्षण पूर्ण करून जेव्हा करिअर निवडण्याचा पॉईंट आला त्यावेळेला सहजच हे क्षेत्र मी सहजच निवडलं त्यामुळेच. आणि जसं माझ्या इतर कुटुंब सदस्यांनी अविरतपणे या क्षेत्राची सेवा केली त्याचप्रमाणे मला या क्षेत्राची सेवा करण्याची संधी मिळावी अशी मला खूप इच्छा होती. आणि ती इच्छा माझी 2019 पूर्ण झाली. पवित्र पोर्टलद्वारे माझी निवड झाली आणि येवल्यातल्या सोमठंदेश या ठिकाणी माझी प्रथम नियुक्ती झाली आणि सध्या मी बोकटे शाळेवरती कार्यरत आहे.
0: वा, आपलं बालपण कुठे गेलं आणि आई वडील कुठे होते?
1: माझा जन्म नाशिकचाच, पूर्ण माझं बालपण नाशिकमध्येच गेलेलं आहे. आई वडील नाशिकमध्येच राहणार आहे त्यामुळे मी प्रॉपर नाशिकची.
0: आणि मग ज्या वेळेला तुमची नियुक्ती झाली शिक्षिका म्हणून त्यावेळेला तुमचं कौटुंबिक स्थिती कशी होती? म्हणजे विवाहित होतात, कसं होतं? आणि जर विवाहित होतात तर मग घरच्यांकडून कसा सपोर्ट होता तुमच्या नोकरीसाठी?
1: नोकरीसाठी आणि प्रत्येकच गोष्टीसाठी, माझ्या शिक्षणाच्या, करिअरच्या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या घरच्यांनी मला संपूर्ण सपोर्ट केला, पूर्ण सहकार्य केलं. कुठल्याच गोष्टीत मला बंधन घातलं नाही. मुलगी आहेस, हे नको करू, ते नको, काहीच नाही, कोणतंच बंधन नाही. आणि मी एवढी लकी आहे की लग्नानंतर, म्हणजे जॉबला मी लागली त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मला मिळालेलं दुसरं जे कुटुंब आहे माझं आत्ताचं सध्याचं कुटुंब, ते सुद्धा मला त्याच पद्धतीचं मिळालं. मला कुठलंच बंधन नाही. मला प्रत्येक माझ्या कामामध्ये सहकार्य असतं, माझ्या मिस्टरांचं सुद्धा, माझ्या घरच्या सगळ्या सदस्यांचं सुद्धा.
0: बरं,
1: म्हणजे माझे दोन्ही कुटुंब मला पूर्ण सपोर्टिव्ह आहेत.
0: क्या बात. बरं, 6 झाले दोन्ही ठिकाणी तुम्ही कार्यरत होतात. तर पहिली शाळा कशी होती, तिचा अनुभव कसा होता?
1: माझी पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठंदेश, तालुका येवला. येवलाच तालुक्यात मी आहे पहिल्यापासून. आमची शाळा तशी केंद्र शाळा होती ती, आणि जुन्या पद्धतीची इमारत होती. सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला थोडंसं ते ग्रामीण भाग आणि ती जुन्या पद्धतीची इमारत वगैरे ते बघून थोडंसं मन थोडंसं हे झालं, चलबिचल झाली होती की आपल्याला इथे करमेल काय, इथे काम करणं आपल्याला शक्य होईल का? कारण इतर तोपर्यंतच आयुष्य माझं सिटीमध्ये गेलेलं, शहरामध्ये गेलेलं, शहरी ठिकाणी प्रायव्हेटमध्ये काम केलेलं. तिथलं वातावरण आणि ग्रामीण भागातलं वातावरण खूप फरक होता. पण जेव्हा तिथं गेली, काही दिवस तिथं घालवले, त्यानंतर इतका लळा लागला त्या शाळेचा की आता जेव्हा बदली झाली त्यावेळेला ती शाळा सोडताना मला प्रचंड वेदना झाल्या आतून की काय ही, म्हणजे बदली ही प्रोसेस किती त्रासदायक असं मी मला त्या दिवशी कळलं. त्या लहान मुलांना सोडून ती मुलं रडायची आणि त्यांना तसंच टाकून तिथून निघून येणं खूप जीवावर आलं होतं.
0: नक्कीच, पहिली कुठलीही गोष्ट असली की तिच्याशी एक वेगळे अटॅचमेंट असते आणि याच्यावरून लक्षात पण येतं की तुम्ही किती विद्यार्थी प्रिय शिक्षिका होतात तिथे. आणि मग आत्ताची शाळा कशी आहे, किती विद्यार्थी संख्या आहे?
1: आत्ताची शाळा छान आहे. आत्ताची सुद्धा शाळा मला केंद्र शाळाच मिळाली आहे. मोठी शाळा आहे, स्टाफ भरपूर आहे, आमचा पटही चांगला आहे. आणि सध्याच्या काळामध्ये सगळीकडेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे की जिल्हा परिषद शाळेंचा पट काही प्रमाणात घसरत चालला आहे. तर आता अजूनही शाळेवर माझा तोच प्रयत्न होता पट वाढवण्यासाठी. मी ज्यांना ते मार्गे प्रयत्न करत होती ना, आता नवीन शाळेवर आल्यावर माझा तो प्रयत्न असणारच आहे. आणि नवीन शाळा ही छानच आहे, इथले मुलं म्हणजे खूपच गोड मुलं आहेत.
0: बरं, आता तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: सध्या माझ्याकडे पहिली आणि दुसरी दोन वर्ग आहेत.
0: आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची ओळख 2023 झाली माझी. त्याचं प्रॉपर मी ट्रेनिंग पण घेतलं आणि विनोबाची जेव्हा ऍप वापरायला सुरुवात केली त्यातले वेगवेगळे फंक्शन्स चेक केले तर खूप इंटरेस्टिंग वाटलं ते ऍप. त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणं, मुलांना सुद्धा त्याची ओळख करून दिली मी. मुलं सुद्धा इंटरेस्टिंगली मला विचारायचे, टीचर आपण हा व्हिडिओ बनवू का, नाही का बनवायचा का, आणि आपण अपलोड करूया हा व्हिडिओ, असं करू टीचर, ही स्टोरी करू टीचर, असं काहीतरी ते सतत मुलांच्याही डोक्यामध्ये असायचं की आपण असे काहीतरी व्हिडिओ बनवू आणि टाकू. आणि जसं जसं त्यात बक्षिसं पण मिळायला लागले, मुलांचा सुद्धा उत्साह वाढला त्या गोष्टीमध्ये आणि माझा पण वाढला. आणि त्याच अंतर्गत मग पहिलं पोस्ट ऑफ द मंथ जो येवल्याचा होता, तालुक्यातून पहिला जो मिळाला होता, तो 3 शिक्षक होतो, त्यापैकी मी एक होती. आणि त्यानंतर पुढच्याच महिन्यामध्ये लगेच जिल्ह्याचा पण अनाऊन्स झाला, त्यामध्ये पण पहिलं नाव माझं होतं.
0: त्यावेळेला कुठली कन्सेप्ट तुम्ही राबवली होती?
1: माझं मोस्ट ऑफ द व्हिडिओज माझे जे आहेत ते इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिश सब्जेक्ट वरतीच आहेत.
0: आणि मग त्यावेळेला काय शैक्षणिक साहित्य काय मिळालं होतं विद्यार्थ्यांसाठी?
1: मुलांसाठी त्यावेळेला कलर बॉक्स मिळायचे, क्रेयॉन्स बॉक्स मिळायचे. आता त्यांनी भरपूर बक्षीस वाढवलेली आहेत सध्याच्या याच्यामध्ये. जुन्या बक्षिसांमध्ये फक्त क्रेयॉन्स मिळायचे किंवा मग ते पेन्सिल्स, इरेजर आणि त्याचा सेट मिळायचा तो, नाही का, आणि बॅग मिळायची आपली ज्यूटची, असा सेट असायचा.
0: आणि तुम्ही जेव्हा इतरांच्या पोस्ट बघता शिक्षकांच्या, तर त्या पण बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या हे उपक्रम चांगले आहेत, आपण आपल्या शाळेवर राबवायला काही हरकत नाही. मग अशा काही तुम्ही कन्सेप्ट इतर शिक्षकांच्या घेऊन आपल्या शाळेत काही राबवलेत?
1: कन्सेप्ट भरपूर आहेत, स्कोप खूप आहे. आणि विषय असा आहे की त्याच्यामध्ये पण टीचर TLM टीचिंग लर्निंग मटेरियल बनवू शकतो, स्टोरी टेलर बनवू शकतो आपण, भरपूर फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या बऱ्याचशा मी अडॉप्ट पण केल्या, माझ्या वर्गामध्ये अप्लाय पण केल्या, आणि त्याचा फायदा पण होतो मुलांना. जसं की समजा विद्यार्थ्यांचं गणित सुधारायचं असेल आपल्याला, किंवा लहान मुलं शक्यतो माझ्याकडे, मी आता सध्या लहान वर्ग घेते आहे, तर मग लहान मुलांसाठी अंक ओळख असेल किंवा बेसिक त्यांचे ज्या ऑपरेशन्स असतील, प्लस मायनस किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन, ह्या ज्या कृती आहेत, ह्या त्यांना किती सोप्या पद्धतीने, एखादा जर व्हिडिओ आपण बघितला त्यासंबंधी, तर आपल्याला भरपूर सारे व्हिडिओ मिळतील, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मिळतील, आणि ते आपण मुलांवर अप्लाय केले की आपल्याला त्याचा खूप फायदा होतो.
0: बर, आणि इतर वेळेला शाळेमध्ये आपण कोणकोणते उपक्रम राबवतो, म्हणजे जे दर महिन्याचे काही सण उत्सव असतील किंवा काही विशेष दिवस असतील, तर ह्या ऍक्टिव्हिटीज कशा राबवल्या जातात?
1: त्या ऍक्टिव्हिटीज मग आपल्या स्कूल लेवलला आपण प्रोग्राम, म्हणजे एक नियोजन प्रॉपर करून राबवतो. जसं की आता सध्या मध्यंतरी मी जुन्या शाळेमध्ये होते, त्यावेळेला आम्ही दिवाळीचा सुट्टीच्या आधी म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांनी मिळून शाळेची सजावट केली होती. खूप मोठ्या साईजची चांदणी आम्ही बनवली होती शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून. आम्ही गणेशोत्सवामध्ये गणपती बसवला होता, तो आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून शाडूचा स्वतः बनवला होता शाळेमध्ये. तो शाळेतच पाण्यामध्ये म्हणजे ड्रम मध्ये वगैरे विसर्जित केला होता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी होणार नाही याचं काळजी घेऊन, तेच मुलांना आपण आपल्या कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न एक तिथे केला होता. असे वेगवेगळे उपक्रम सतत चालूच असतात. सध्या आमच्याकडे वार्षिक स्नेह संमेलनाची तयारी जोरदार चालू आहे, त्याच्यामुळे त्यातही मुलांचाही खूप हातभार लागतो, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे कटआउट्स म्हणा किंवा गाण्याशी संबंधित काही गोष्टी बनवणं असलं, त्याच्यात आम्ही स्वतः म्हणजे मेहनत करतो आणि मुलंही त्यात हातभार लावतात. त्याच्यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी जागृत होते आणि आपल्यालाही सपोर्ट मिळतो.
0: तुम्ही किती शिक्षकी शाळा आहे?
1: आता सध्या आम्ही 7 लोक आहोत शाळेवरती.
0: बर बर, मग परसबाग वगैरे काही आहे शाळेत?
1: परसबाग आहे, आम्ही जून मध्ये तिला प्रॉपर डेव्हलप करणार आहे. सध्या हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडं पाण्याच्या टंचाईमुळे थोडी थांबली, पण मग परसबाग आहे, परसबागेची प्रॉपर जागा आहे आमच्याकडे, आणि ह्या जून पासून तिला आम्ही छान भरवणार आहे, नियोजित आहे तेही.
0: या व्यतिरिक्त दप्तरमुक्त शनिवार मध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज घेतो?
1: दप्तरमुक्त शनिवार तर हा मुलांचा खूप आवडीचा विषय, त्यामध्ये मुलं म्हणजे आमच्याकडे दर शनिवारी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, गेम्स असतात. तर मध्यंतरी आम्ही दप्तरमुक्त शनिवार मध्ये बालानंद मेळावा ठेवला होता, तोही मुलांनी खूप एन्जॉय केला. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या छोटछोट्या गेम्स असतील, ऍक्टिव्हिटीज असतील, नाईस काही तर शैक्षणिक जसं की पाढ्यांचा एक तास म्हणा, असं वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे उपक्रम आम्ही ठेवत असतो शनिवार.
0: बर, क्या बात आहे. त्यानंतर ज्या तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ मिळाल्या, तर त्याबद्दल थोडस सांगा ना.
1: जसं की आता दर महिन्याला सध्याच्या त्यांच्या रुटीन नुसार 6 महिन्यात एकदाच पोस्ट ऑफ द मंथ मिळतो ह्या ऍपद्वारे. पूर्वी दर महिन्याला जे रिपीट होऊ शकत होती एखादी व्यक्ती 6 महिन्यात कधीही, वर्षभरात कधी, पण आता 6 महिन्यात ती रिपीट होत नाही व्यक्ती. तर मला जे पोस्ट ऑफ द मंथ मिळाले ते माझ्या इंग्लिश सब्जेक्टवरच आधारित असलेल्या व्हिडिओवर मिळाले होते. त्यातला मी मगच सांगितल्याप्रमाणेच माझा पहिला तालुक्याचा जो येवल्या तालुक्याचा पहिला होता तो माझा होता. आणि आता मध्यंतरी 2 वेळेस मला त्यानंतर आणखीन मिळाले तालुक्याचे, आणि ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याचा दुसरा मिळाला, आणि त्याच जिल्ह्याच्या अवॉर्ड अंतर्गत आज मला इथे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे.
0: आणि ती कुठली कॉन्सेप्ट होती त्याबद्दल थोडस सविस्तर सांगा.
1: त्यातही इंग्लिश सब्जेक्ट कन्व्हर्सेशन असेल दोन मुलांमधलं, किंवा स्पेलिंग लर्निंग असेल नाही का, एक ठराविक मिनिटांमध्ये किती स्पेलिंग एखादा विद्यार्थी लर्न करतोय, त्याची कॉम्पिटिशन असेल किंवा इंडिव्हिज्युअल वर्क असेल, या पद्धतीचं इंग्लिशवर माझा जास्तीत जास्त फोकस आहे. कारण विषय कसा होतो, आपल्या मराठी शाळांमध्ये समजलं जातं की मराठी शाळा आहे, इथे इंग्लिश मिडियमचा टच येणं शक्य नाही बा, असं पालकांची धारणा असते. तर माझा तो ग्रह पालकांचा कमी करण्यासाठी माझा इंग्लिशवर जास्त फोकस असतो. बाकी विषयात आपण शिकवतोच, इंग्लिशही शिकवतोच, पण त्या प्रमाणात घेतलं जात नाही काही वेळेला. त्यामुळे माझा इंग्लिशवर भर जास्त आहे. आणि आतापर्यंत माझा अनुभव असा की माझ्या वर्गामध्ये जे मी ज्या ज्या वर्गामध्ये जाईल त्या वर्गात मुलं म्हणणारच नाही की टीचर मराठी शिकवा, मुलं म्हणतील टीचर इंग्लिशच शिकवा.
0: अरे
1: मुलं म्हणतात आम्ही मराठीचं घेतो ना वाचून घरी टीचर, पण मग इंग्लिश घ्या ना, नाही का, इंग्लिश मग त्यांना आवड निर्माण झाली त्याची. असं त्यांचं बेसिक क्लिअर केलं की मुलं आवडीनं त्या विषय सहज हँडल करतात.
0: बर, ज्या वेळेला तुम्हाला विनोबा विषयी कळलं तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं, आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात केली त्यानंतरचा तो काही ग्रह तुमचा बदलला का विनोबाच्या बाबतीतला?
1: विनोबाच्या बाबतीतला ग्रह दर वेळेस शासन कुठलाही ऍप आणतं किंवा कुठलाही एखादे नवीन ऍक्टिव्हिटी उपक्रम आणतात त्यावेळेला जो प्रत्येक शिक्षकाचा ग्रह होतो तोच आमचाही झाला होता की आलं नवीन काहीतरी. पण मग ते नवीन काहीतरी ह्या शब्दातच नवीन होतं की नंतर आम्ही जेव्हा ते ऍप ओपन केलं ते अभ्यासलं त्याच्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. जुनं व्हर्जन जे होतं त्यात बरेच कमी होत्यात फंक्शन्स. आता खूप डेव्हलप केलं त्यांनी ते ऍप. आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे जे काही ठराविक लोक वापरत होतो केंद्रातले ते लोक आम्ही सांगायचो सगळ्यांना की अरे वापरा हे ऍप नाही का, खूप छान आहे, त्याच्यात व्हिडिओ टाका तुम्ही, तुम्हाला टीचिंग मटेरियल पण मिळेल, असं वेगवेगळ्या प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचो. त्याच दृष्टिकोनातून तालुक्याचं ट्रेनिंग घेऊन आम्ही जेव्हा केंद्राला ट्रेनिंग दिली त्याही वेळेला खूप शिक्षकांना कन्व्हिन्स केलं. त्याचा फायदा म्हणून केंद्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी ऍप वापरायला सुरुवातही केली होती. आणि जी जो ग्रह आधी झाला होता की काहीतरी बर्डन आलंय बा, नाही का, आता हे कंपल्सरी वापरावंच लागेल, पण ते कंपल्शन हटून त्याच्यात आवड निर्माण झाली आपोआपच त्या ऍपच्या वेगवेगळ्या छान छान फंक्शन्समुळे, उपयोगितेमुळे.
0: वा, तर शिक्षकांसाठी हा ऍप किती महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हे ऍप जे आहे ना शिक्षकांसाठी पाहिला गेलं तर खूप जास्त उपयुक्त आहे. कारण तुम्हाला अगदी सहजरित्या हव्या त्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतात. तुम्हाला तंत्रस्नेही, स्पेशली तुम्ही खूप तंत्रस्नेही असलंच पाहिजे हे ऍप हँडल करण्यासाठी, अशी काही गरज नाहीये. सहज तुम्ही ते ऍप हँडल करू शकता. त्याच्यावर तुम्हाला ज्या पाहिजे त्या विषयावरती पीडीएफ पण अवेलेबल आहेत, व्हिडिओज पण अवेलेबल आहेत, त्यातल्या त्यात वेगवेगळ्या विषयांशी संबंधित इंटरेस्टिंग म्हणजे त्यातल्या त्यात अधिकारी लोकांचे सुद्धा व्हिडिओज किंवा काही महत्वाच्या लिंक्स येतात किंवा काही GR वगैरे आपल्याला त्याच्यावरती सहज अवेलेबल होतात. तर शिक्षकांसाठी खूप उपयुक्त आहे. जर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल, आपल्या अध्यापन पद्धतींमध्ये बदल करायचा असेल, तर या ऍपचा वापर केला तर मला वाटतं, नक्कीच वाटतं की आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये चांगला सुधार घडवून आणू शकतो.
0: वा, तर विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती बघून पालकांचा दृष्टिकोन कसा बदललेला तुम्हाला जाणवतो? की असं तर सुरुवातीला झालं असेल ना की मॅडम सारखे सारखे व्हिडिओ काढतात, कुठेतरी टाइमपास होतो, हे काय नवीन सुरू केलं वगैरे, अशी जी काही त्यांची एक धारणा झाली असेल ती बदलली का?
1: तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ करणं आणि ग्रुपला टाकणं हा माझा डेली रुटीनचा भागच होता.
0: बरं,
1: त्याच्यामुळे पालकांना वेगळं तसं काही वाटलं नाही का बा मॅडम वेळ घालवतायत की काय. कारण शैक्षणिकच व्हिडिओ असायचे, वर्गात जे होते त्याचेच व्हिडिओ असायचे. साधे मुलं गाणं जरी म्हणतायत एखादं, पटकन छोटासा व्हिडिओ करायचा, खूप मोठा पण नाही, छोटासा व्हिडिओ करायचा आणि पालकांच्या ग्रुपला टाकायचा. पालकांना छान वाटतं की आपली मुलं ऍक्टिव्ह आहेत बा वर्गामध्ये, नाही का, आपल्या मुलांचं छान चाललेलं आहे, म्हणजे वर्गामध्ये काय होतं हे त्यांना सहज कळतंय. मग ह्याच गोष्टी ज्या विरोबा ऍप येण्याच्या आधी मी ज्या मुलांवरती वर्गामध्ये करत होती त्या फक्त वर्गातले ते व्हिडिओ उचलून ते फक्त ऍपवर टाकायचे होते, एवढंच करायचं होतं. त्याच्यामुळे मला वेगळा काही वेळ त्याच्यासाठी द्यावाही लागला नाही किंवा वेस्ट ऑफ द टाइम असंही मलाही कधी वाटलं नाही, मुलांनाही वाटलं नाही आणि पालकांनाही कधी वाटलं नाही. उलट ते फायदेशीरच ठरलं. जेव्हा मुलांनाही कळालं की आपल्याला आपले हे व्हिडिओ बनवून आणि जेव्हा ऍपवर टाकले जातात त्यांची निवड होते त्यावेळेला आपल्याला बक्षीस मिळतात, त्यांचा इंटरेस्ट वाढला ना आपोआप. आणि हा मेसेज मुलं बरोबर घरी देतात आणि पालकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो, काही सर त्यांना हरकत नसते.
0: वा, मस्तच. तर एकूणच हा सगळ्या गप्पांचा प्रवास इतका छान आपला होत आलाय आणि आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत मुलाखतीच्या, तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक सहकारी मित्रमैत्रिणींना काही संदेश द्यावा असा वाटतो का?
1: माझा आपल्या सर्व माझ्या सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनींना एकच विनंती आहे की आपण शासनाचे जे पण काही असे ऍप असतील किंवा काही उपक्रम असतील ते जर आपण पूर्ण मनापासून किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर लक्ष घालून म्हणजे स्वीकारले तर त्याचा फायदा हा आपल्या स्वतःलाही होतोय, शाळेलाही होतोय आणि एकूणच पूर्ण विद्यार्थी वर्गालाही होणारच आहे. त्याच्यामुळे कुठलाही नवीन उपक्रम आला त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता जर पॉझिटिव्हली घेतलं आणि ते अंगीकारलं तर सगळ्या गोष्टी सहज सुलभ होतात, आपल्यालाही बर्डन येत नाही काम करताना असं मला वाटतं.
0: क्या बात आहे, खूपच छान. एकूणच तुमची स्वतःची जर्नी, शाळेविषयीचं जे काही तुम्ही मत मांडलं ते, विनोबाबद्दल जे काही तुम्ही कौतुक आणि उद्गार काढले ते, आणि जो काही तुम्ही शिक्षकांना शेवटी जाता जाता सल्ला दिला, ह्या सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस केल्या आणि खूप मनमोकळ्या आज आपल्या गप्पा झाल्या. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती प्रियंका वाघ यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोकटे येवला इथून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

रसिका हो नमस्कार, मी रामचंद्र करतोय तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हे आपल्या गीतप्रतिमेच्या रेडिओ शोमध्ये। गीतप्रतिमा, काही गाणी काही आठवणी, आणि गाणी अशी की चष्मे बद्दूर किसी की नजर ना लगे। मंडळी, या जुबली कुमारची ही करिअर देखील अशीच होती, प्यारी प्यारी। तुम्ही म्हणाल हे जुबली कुमार कोण? सांगतो, सिल्वर, गोल्डन, डायमंड अशा जुबिल्या 101 सिनेमे, दमदार स्टोरीज, मस्त गाणी। अहो, गाणी तर अशी की ऐकल्यावर कुणीही म्हणेल की हमको नींद नाही आती।

अब तो आपने अंदाजा लगा ही लगा होगा दोस्तों कि ये जुबली कुमार है कौन। बिल्कुल सही अंदाजा आपका, राजेंद्र कुमार तुली। फाळणीनंतर राजेंद्र कुमार दिल्लीत आणि पुढे मुंबईत आले। शांत, निगर्वी आणि धीर गंभीर पर्सनॅलिटी असलेल्या राजेंद्र कुमार यांना हिरो वगैरे बनायचं नव्हतंच मुळे। होय, ते दिग्दर्शक रवेल यांचे सहायक म्हणून काम करीत राहिले। इमाने इतबारे छोट्या मोठ्या भूमिका त्यांनी केल्या। जोगन चित्रपटात एक छोटासा रोलही मिळाला त्यांना, पण ब्रेक काही मिळत नव्हता। मिळाली ती उपेक्षा, निराशा आणि फसवणूकसुद्धा। एकदा तर पूर्ण कफल्लक झालेले राजेंद्र कुमार रेल्वे स्टेशनवरच झोपी गेले। घड्याळ, पाकिट सगळं सगळं चोरीला गेलं, काहीच उरलं नव्हतं। गरिबांचा कुणीच वाली नसतो मित्रांनो। कुठं जाणार आणि कुणाला सांगणार आपलं दुःख, कारण वफा जिनसे की बेवफा हो गए।

पण सबर का फल मीठा होता है हे पुन्हा एकदा सिद्ध झालं कालांतरानं. आणि राजेंद्र कुमारना मिळाला मदर इंडिया. सुनील दत्त, नरगिस दत्त, दिग्दर्शक म्हणून मेहबूब खान, असा स्टारसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सुनील दत्त तर त्यांचे कायमचेच मित्र झाले. पुढे तर त्यांचे व्याहीसुद्धा झाले. हा त्यांना मिळालेला पहिला ब्रेक मदर इंडिया. पण या ब्रेकमुळेच त्यांची करिअर भरातसुद्धा आली. मदर इंडियाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्यानंतर लगेच गुंज उठी शहनाई, चिराग कहाँ, रोशनी कहाँ, धूल का फूल हे सगळे एका पाठोपाठ आले, बॅक टू बॅक. सगळे हिट झाले आणि राजेंद्र कुमार हिरो म्हणून सेटल झाले, प्रस्थापित झाले. 1961 त्यांचे बेस्ट इयर ठरले. आज का पंछी, घराना, ससुराल सगळे एका मागोमाग आले, हिट झाले. या सगळ्यांनी ज्युबिली साजरी केली आणि बॉलिवूडला मिळाला ज्युबिली कुमार आणि मिळाले मेरे महबूब.

इंद्रकुमार हे नुसते हिरो राहिले नव्हते, ते झाले आता अभिनेते, ॲक्टर. आणि दिलेक मंदिरनं तर त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. फिल्मफेअर अवॉर्डचं पहिलं नॉमिनेशनसुद्धा त्यांना मिळालं, ते याच दिलेक मंदिरमुळं. मीना कुमारी, राजकुमार, दमदार कथानक आणि होय डॉक्टर धर्मेश. याद न जाए, बीते दिनों की.

वाह, यहां कुछ भी कॉम्प्लीमेंटरी नहीं होता। जी हाँ, यहां कुछ भी कॉम्प्लीमेंटरी नहीं होता। चित्रपट सृष्टीतला हा पहिला व्यवहारी धडा राजेंद्र कुमारांना मिळाला तो वचन या सिनेमाच्या प्रीमियर शोला। ते खरं तर वचनचे हिरो होते, पण त्यांच्या नातेवाईकांच्याही तिकिटाचे पैसे कापले गेले राजेंद्र कुमारच्याच मानधनातून। असे बरेच अनुभव येऊनही राजेंद्र कुमार अविचल राहिले, स्टेबल राहिले। ते लो प्रोफाईल होते, लो प्रोफाईलच राहिले। शोमॅन राज कपूर हे त्यांचे खास दोस्त। 1964 संगम हा खरंच संगम होता। कथा, स्क्रीन प्ले, संगीत, डान्सेस, गाणी या सगळ्यांचा तो संगम होता।

राजेंद्र कुमारच्या गोपालने तर सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. अगर मर जाऊं तो रूह भटकेगी तेरे इंतजार में, तेरे इंतजार में. 1949 पासून पुढे 40 वर्ष म्हणजे 4 दशकं आणि 80 वर चित्रपट. इतकी मोठी करिअर होती मित्रांनो त्यांची, पण तेवढेच मोठे सिनेमे मात्र त्यांना फार थोडे मिळाले. मदर इंडिया, तिलेक मंदिर, सूरज, संगम, साथी, मेरे महबूब, आरजू असे काही सोडले तर बाकी ॲव्हरेज होते. पण सामाजिक विषय, अर्थपूर्ण गाणी आणि हो, महम्मद रफी नावाचा परीस, हे त्यांना सगळं लाभलं आणि सोनं झालं. गंमत म्हणजे फिल्मफेअर अवॉर्डची त्यांना 3 नॉमिनेशन्स मिळाली, दिले एक मंदिर, आई मिलन की बेला आणि आरजू. या तिन्ही सिनेमांची गाणी रफी साहेबांनीच गायली होती. अवॉर्ड नसेल मिळालं, पण चाहत्यांचं प्रेम मात्र राजेंद्र कुमारांना खूप मिळालं. किती मिळालं? ज्यादा और ज्यादा.

करिअरमधले चढ उतार कुणाला चुकलेत मित्रांनो? राजेंद्र कुमार यांचे तलाश, अंजना, गीत, गवार, गोरावर काला वगैरे बरे चालले, पण धरती, शतरंज, अमन, पालकी हे चक्क फ्लॉप झाले. आणखीन एक म्हणजे राजेश खन्ना या स्टारचा उदय. 1969 आराधना आला आणि राजेंद्र कुमार असो किंवा इतर रोमॅन्टिक हिरो असोत, हे सगळेच वादळात फेकले गेले बाहेर. मग राजेंद्र कुमार यांची सेकंड इनिंग सुरू झाली. ललकार, दो जासूस वगैरे आले, पण ते सोसोच होते. पण मुलासाठी म्हणजे कुमार गौरव याच्यासाठी केलेला लव स्टोरी, हा लव स्टोरी मात्र सक्सेसफुल झाला, हिट झाला. बऱ्याच कालावधीनंतर राजेंद्र कुमार आले परत आणि रसिकांना म्हणाले, राजेंद्र कुमारजी, आप आहे बहार आई.

मंडळी, कोणतंही फिल्मफेअर अवॉर्ड न मिळालेला तरीही यशस्वी ठरलेला अभिनेता म्हणजे राजेंद्र कुमार. पद्मश्री राजेंद्र कुमार आणि रसिकांचे ज्युबिली कुमार. 12 जुलै 1999 या दिवशी हृदयविकारानं त्यांचं निधन झालं मुंबईत. मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची त्यांच्या स्मृतीस आदरांजली. ट्रॅजिक आणि रोमॅन्टिक असे राजेंद्र कुमार ते गेले तेव्हा या अत्यंत सज्जन आणि सिन्सिअर अभिनेत्याला निरोप देताना त्यांचे चाहते हेच म्हणाले असतील. या फरिश्त्याला असाच निरोप दिला गेला असेल. अमन का फरिश्ता कहाँ जा रहा है, कहाँ जा रहा है.

0: रसिकहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत पिंपरी चिंचवडच्या इनरव्हिल शाखेच्या 2023-24 अध्यक्ष राहिलेल्या आणि स्वतः बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर रंजना रवींद्र कदम यांच्याशी. त्या खास पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर एकूणच त्यांचा आजवरचा प्रवास आणि FLOA सोबतचं त्यांचं काम याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: तर मुळात तुम्ही डॉक्टर आहात आणि तेही लहान मुलांचे डॉक्टर आहात.
1: हो.
0: किती वर्षापासून आपण प्रॅक्टिस करताय?
1: 1986 पासून आम्ही पिंपरी चिंचवड निगडी येथे प्रॅक्टिस करत आहोत. मी आणि माझे यजमान यांनी 1986 साली शकुन क्लिनिक या हॉस्पिटलची स्थापना केली आणि आतापर्यंत आम्ही दोघे काम करत आहोत.
0: वा, क्या बात है. आणि मग तुमचं स्वतःचं MBBS आहे, कसं आहे?
1: मी मुळची मुंबईची. माझं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण 12वी पर्यंत मुंबईतच झालं आणि परेलच्या KEM हॉस्पिटल मधून मी MBBS ची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मी लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर मग यजमानांची MD पीडियाट्रिक्स झाल्यानंतर आम्ही दोघांनी हॉस्पिटल टाकायचा विचार केला आणि तेव्हापासून मी त्यांच्या सोबतच काम करते आणि आता गेली 40 वर्ष छानपैकी व्यवसाय चालू आहे. व्यवसाय म्हणता येणार नाही, एक ती सामाजिक सेवा पण आहे.
0: खरं, एकतर आधीच लहान मुलांचा विषय म्हटला की अतिशय नाजूक विषय आहे आणि त्याच्यातल्या तुम्ही तज्ज्ञ आहात आणि ते 40 वर्षाचा अनुभव आहे. छान वाटतंय खरंच ऐकताना. पण मग तुम्ही इनरव्हिल शी कधी जोडल्या गेलात?
1: मी इंटरनॅशनल इनरव्हिल या संस्थेचे सभासद 1915 साली झाले आणि आमचा इनरव्हिल क्लब ऑफ निगडी प्राईड हा पिंपरी चिंचवड मध्ये क्लब आहे, त्याची मी 23-24 साली अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे काम चालू केलं मग मी.
0: बर बर. त्यावेळेला इनरव्हिलचे काही खास असे प्रोजेक्ट चालू होते किंवा खास असं काही टार्गेट होतं, कोणासाठी काम करायचंय, काय असं काही होतं?
1: होय होय. आमच्या 22-23 सालच्या ज्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्या मुक्तीताई पानसे ज्या आमच्या क्लबच्या सभासद देखील आहेत, त्यांनी या प्रोजेक्ट आम्हाला काही काही प्रोजेक्ट करावे लागतात. त्याच्यामध्ये एक शिक्षण हा अंतर्भाव असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉरेन लँग्वेजच आम्हाला एक उद्दिष्ट दिलं होतं आणि तेव्हापासून आमचा क्लब फ्लोआशी जोडल्या गेलेला आहे आणि दरवर्षी किमान 200 ते 250 मुलांना आम्ही परकीय भाषा शिकण्याची सुसंधी प्राप्त करून देतो. माझ्या कालकिर्दीत देखील आम्ही जवळजवळ 200 मुलांना परदेशी भाषा शिकण्याची सुसंधी फ्लोआच्या मार्फत करून दिली आणि ही सगळी मुलं ग्रामीण भागातली होती ज्यांच्याकडे घालायला बूट नसतात, दप्तर नसतात, अशा मुलांना परकीय भाषा शिकण्याची सुसंधी केली. हे मी खूप चांगलं काम झालेलं आहे असं मी समजते.
0: वा वा वा, किती छान. मग तुम्हाला जेव्हा फ्लोआ बद्दल समजलंय, FLOA बद्दल समजलं की अशा पद्धतीचा उपक्रम ते राबवतायत इतक्या कमी दरामध्ये किंवा ऑल एज ग्रुप साठी, मग हे जेव्हा तुम्हाला त्यांचे खासियत कळली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं ह्या प्रोजेक्ट बद्दल ऐकून?
1: मला हा फ्लोआने फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यांनी केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि इतक्या कमी किमतीत आणि सोपा अभ्यासक्रम ज्या योगे सर्वजण म्हणजे गृहिणी म्हणा किंवा नोकरदार म्हणा किंवा उच्च शिक्षित म्हणा आणि मुलं यांना परकीय भाषा शिकायला सुसंधी मिळते हे अतिशय उत्तम काम चालू आहे फ्लोआचं. मला अतिशय कौतुक वाटतं शैलेश लेले यांच्याबद्दल आणि मुक्तीताईंच्या मुळे आम्ही यांच्या संपर्कात आलो आणि मला ते फार भावलं, म्हणजे खूप छान काम करतात असं वाटलं. आणि माझ्या कारकिर्दीत मी 5 हॅपी स्कूल अशा केल्या. हॅपी स्कूल म्हणजे अशा शाळा निवडायच्या की ज्यांच्याकडे मूलभूत सुविधांची कमतरता आहे आणि ती आमच्या क्लबच्या माध्यमातर्फे त्या पुऱ्या करायच्या आणि त्याच मुलांना आम्ही जवळजवळ परकीय भाषा शिकण्याची ज्या जर्मन किंवा फ्रेंच शिकण्याची सुसंधी दिली. तर मी हे म्हणते हे फार मोठं काम आहे की आपण मुलांना घडवतोय, त्यांना नवीन नवीन दारं उघडून दिली अपॉर्च्युनिटीजची. तर हे मला खूप खूप चांगलं वाटलं मला. आणि माझी आई शिक्षिका असल्यामुळे मला एक शिक्षणाबद्दल, आमच्या घरात सर्वांना शिक्षणाबद्दल अतिशय कळवळ आहे, सगळेच उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशी माझी नेहमीच धारणा असते.
0: वा, खरंय.
1: हो.
0: बरं, आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला ते कुठल्या फॅमिलीतून होते, कुठल्या कम्युनिटीतून होते, म्हणजे सगळ्या स्तरावरचे होते, कसे होते, त्याबद्दल काय सांगाल?
1: नाही नाही, सगळ्या स्तरावरचे नव्हते, ही सर्व मुलं ग्रामीण भागातली होती. त्यांना आम्हाला आधी समजावून सांगावं लागतं, कारण त्यांना हे माहीतच नव्हतं की ही परकीय भाषा शिकता येते किंवा त्याचा उपयोग काय होतो. मुलांना काय, शिक्षकांना देखील समजावून सांगावं लागतं. आणि एकदा त्यांना समजलं की त्यांनी, एकदा त्यांची एक बॅच कम्प्लीट होऊन गेली की मग त्यांना तो विश्वास वाटला. आणि आता स्वतःहून काही शाळा आम्हाला म्हणतात की आम्हाला यावर्षी काही मुलांना ती संधी द्यायची आहे. तर हा एक चांगला बदल आहे. त्यांना नवीन म्हणजे अपॉर्च्युनिटीज कळाल्या की भाषा शिकल्यावर काय होतं आणि कसं होतं, शिकल्यावर फायदे काय, हे त्यांना कळाले.
0: बरोबर. तर मग तुम्ही शिक्षकांचा पण उल्लेख केला, तर मग ह्या कोर्सला काही शिक्षकांनी पण ऍडमिशन घेतलं असं काही झालं का?
1: काही शाळांतून झालेले आहेत, शिक्षकांनी देखील तो कोर्स कम्प्लीट केलेला आहे. पण मला एकच सांगते, ज्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत आणि त्यांना ती भाषा शिकायला मिळणे, ते पेन ड्राईव्ह मधून व्हिडिओ बघणे, असाइनमेंट्स करणे, हे त्यांना फार नवल वाटलं, छान वाटलं त्यांना. म्हणजे मला म्हणजे मुलांचा फीडबॅक जो मिळतो किंवा शिक्षकांचा, तो खूप चांगला होता की हे खूप चांगला उपक्रम आहे म्हणून.
0: बरं, आणि आतापर्यंत किती लेवल कम्प्लीट केल्या असतील साधारणपणे विद्यार्थ्यांनी, काय त्याबद्दल काय सांगाल?
1: नाही, जवळजवळ पहिली किंवा सेकंड, म्हणजे मला जे माहिती आहे म्हणजे माझ्या कारकिर्दीत फर्स्ट आणि सेकंड लेवल झालेली आहे, फर्स्ट आणि सेकंड.
0: बरं, आणि तुम्ही कधी प्रयत्न केला का की आपणही शिकून पाहावं, आपणही ऍडमिशन घेऊन पाहावं, असं कधी वाटलं का?
1: हो हो हो, वाटलं ना. जेव्हा माझ्या कारकिर्दीत मुलांना दिलं तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, आपण बघू शकतो का. आपण व्यस्त कार्यक्रमामुळे माझं दिवसाचं टाइम टेबल अत्यंत व्यग्र असल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही. पण आता यावर्षी मला असं वाटलं की ठीक आहे, आपण बघूया तरी काय आहे तो अभ्यासक्रम आणि कसा करायचा. आणि म्हणून मी ते एनरोल केलं, यावर्षी मी एनरोल केलं आणि या 7 डिसेंबरला मी परीक्षा फर्स्ट लेवलची दिली.
0: बरोबर, वा क्या बात आहे. कुठल्या भाषेची दिली?
1: हो, जर्मन भाषेत दिली.
0: अच्छा,
1: आणि चांगले मार्क मिळाले मला.
0: क्या बात आहे, अभिनंदन.
1: हो
0: वा, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिका असं सांगणं नाही तर तुम्ही सुद्धा स्वतः ते इम्प्लिमेंट केलं आणि तुम्ही हे शिकण्याचा प्रयत्न.
1: म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ते आपणही करून बघायला पाहिजे, कितपत जमतंय आपल्याला, त्या मुलांना किती जमलं असेल का, हे मी विचार करायची. आणि मी म्हटलं आपण स्वतः करून बघूया. आणि मी हे ठरवलंच होतं, पण त्या 2 वर्ष काही मला वेळ नाही मिळाला. पण यावर्षी मी ठरवलं होतं की आपण परीक्षा द्यायची आणि मी ती दिली.
0: वा क्या बात आहे. म्हणजे ह्या फॉरेन लँग्वेज ज्या आहेत ह्या शिकणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, खूप गरजेचं आहे. कुठलंही ज्ञान, भाषा काय आणि कुठलंही ज्ञान जे आपण मिळत ते कधी फुकट जात नाही, कुठे ना कुठे त्याचा नकळतपणे उपयोग होतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरू शकता. साधं माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मी कुठल्या देशात गेले आणि मला तिथे जर्मनीत गेले समजा, आणि मी त्याला निदान मला त्या एखाद्या जर्मन माणसाशी मी ग्रीटिंग्स त्या जर्मन भाषेतून दिले की लगेच ती आपुलकी तयार होते, आपुलकी वाटते त्या माणसाला. म्हणून कुठल्याही मनुष्याच्या आपण मातृभाषेतून जेव्हा त्याच्याशी संवाद साधतो तेव्हा लगेच आपुलकी निर्माण होते. आणि शिवाय व्यवसायानिमित्त देखील खूप संधी आहेत या परकीय भाषा शिकल्यामुळे. आताच जग इतकं छोटं झालंय की प्रत्येक जण फार जवळ आलेला आहे, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे. आणि व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी परकीय भाषेमुळे खूप उपलब्ध झालेल्या आहेत. ट्रान्सलेशन म्हणा किंवा एखादा तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत जर काम करत असाल तर तिथे देखील तुमचे अधिकारी जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेत जर बोलला तर ते जास्त परिणामकारक ठरतं असं मला वाटतं.
0: क्या बात आहे. बरं, ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे शैलेश लेले सर, तर त्यांना तुम्हाला काही वोट ऑफ थँक्स द्यायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने?
1: येस येस येस येस, मला खूप म्हणजे पहिलं कौतुक वाटतं की हा असा अभ्यासक्रम तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी निर्माण केला. आणि आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख मी करते ती आदिष्टी भट, जी व्हिडिओज आणि हे करते अतिशय उत्तम प्रकारे करते. म्हणजे तिने जो शिकवताना ऍज अ टीचर, मी मूल म्हणजे लहान मूल आहे असं समजून मी बघितलं की टीचर मध्ये काय क्वालिटीज असाव्यात आणि तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज मला दिसल्या. थांबून थांबून मुलांना समजेल अशा भाषेमध्ये बोलणे आणि थांबून व्हिडिओ पॉज करायला सांगणे, पुन्हा उच्चार करायला सांगणे, हा अतिशय अतिशय परिणामकारक ठरलंय आणि मला ते खूप आवडलं. आणि हा अभ्यासक्रम इतका सोपा आहे की दैनंदिन जीवनात तुम्हाला त्या वापरायला, म्हणजे नुसता लेखी अभ्यासक्रम नाहीये की जो तुम्हाला वापरता येईल. म्हणजे साधारण ग्रीटिंग्स, म्हणजे अभिवादन कसं करायचं, एक ते हजार आकडे कसे, वारांची नावं, सणांची नावं, आणि रोजच्या लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, शैक्षणिक वस्तू म्हणा, खाण्याच्या वस्तू म्हणा, त्यांना काय म्हणतात हे देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठेही तुम्ही गेला, समजा जर्मन तुम्ही शिकून गेला, तर जर्मन भाषेमध्ये जर तुम्ही सांगितलं की मला मांगो मँगो पाहिजे, तर त्यांना ते जास्त आवडेल, म्हणजे त्या दुकानदाराला, आणि तुम्हालाही वाटेल की अरे हा आपण बोललो. तर हे मला खूप आवडलं. अभ्यासक्रम अतिशय सुंदर आहे आणि अधिष्ठी भटचं पण मी अभिनंदन करते, खूप खूप छान गेलंय. आणि मुख्य म्हणजे शैलेश लेलेंनी खूप छान प्रसार त्यांचा केलेला आहे आणि खूप सहकार्य केलेलं आहे, आणि इनर व्हीलशी तर त्यांनी खूप छान सहकार्य केलेले आहेत. आणि मुक्ती पानसे यांचंही मी धन्यवाद देते, कारण त्या फ्लोआच्या ऍडवायझरी आहेत, त्यांच्यामुळे जवळजवळ इनर व्हीलला या उपक्रमाची माहिती मिळाली.
0: वा क्या बात आहे. बरं जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की आता आपल्याला अनेक जण ऐकतायत, अनेक वयोगटातल्या व्यक्ती ऐकतायत, मग त्यांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
1: तुम्ही गृहिणी असा किंवा विद्यार्थी असा किंवा नोकरदार असा, कुठलंही ज्ञान घेणं आणि त्यात परकीय भाषा शिकणे हे अत्यंत आनंददायक आहे, आणि ते शिका तुम्ही सर्वजण. मी एक गंमत सांगू इच्छिते, या परीक्षेला माझा नातू जो 6वीला आहे त्याने ही परीक्षा दिली आणि मी ही परीक्षा दिली, आणि अर्थात त्यांनी वेगळ्या ठिकाणाहून दिली, पण आम्ही दोघांनी एकदमच परीक्षा दिली. आणि मला लक्षात आले की त्याला माझ्यापेक्षा खूपच येते, अर्थात त्याला तो विषय शाळेत शिकवलाही जातो, पण मुलं जास्त ग्रास्प करतात, आणि मग त्यामुळे मला ती फार गंमत वाटली. म्हणजे आजी आणि नातवानी एकत्र आम्ही जर्मनची पहिल्या लेवलची परीक्षा दिली. मी सांगू इच्छिते की सर्वांनी काही ना काही ते शिकण्याचा प्रयत्न करावा. माझं वय झालं किंवा आता मी शिकून काय करू, तर कुठल्याही शिक्षणाने कुठलंही ज्ञान घेतल्याने काही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असं मला वाटतं.
0: वा वा वा मॅडम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी संवाद साधून. आपण इतकं भरभरून बोललात आणि इतकं पोटतिडकीने आपण हा सगळा सल्ला दिला, त्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार. मुळातच तुमचा डॉक्टरी पेशा आणि तुमची एवढी सगळी जमापुंजी, 40 वर्षाचा तुमचा अनुभव, हे सगळं ऐकून खूप कौतुक वाटलं, खूप छान वाटलं. त्या काळामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून एवढे वर्ष लोकांची सेवा तुम्ही करता आहात, खरोखरच तुमचं काम ऐकून खूप छान वाटलं आणि खूप कौतुक आहे तुमचं. आणि नंतर देखील
1: मी शैलेश लेले आणि इनरव्हीलचे मी खूप आभार मानते, त्यामुळेच आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे.
0: खूप छान, असंच कार्य आपण करत राहा अशीच देवाकडे प्रार्थना, आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: थँक्यू. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या डॉक्टर रंजना कदम यांच्याशी. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।